0: వందే మాతరం.
1: వందే మాతరం సుజలా సుఫలా మలయజ శీతలా.

शुभ सुप्रभात. एफएम बँडचे 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ 1948 अर्थात 22 जून 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

शतात आपण वैभवी शेटे यांच्या स्वरातील शिवमानस पूजा स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भूपाळी, रचना आणि संगीताय विकास फडके यांचं.

शोधतोपण वैशाली सामंत यांच्या स्वरातील उपळी आपण ऐकलीत. रचना आणि संगीताचा विकास फडके यांचं मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके यांचं.

श्रोतृ आपण देवकी पंडित यांच्या स्वरात संत रामदास समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होता सुधीर मोघे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातील राम जाधव यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे अशोक पत्की यांचं.

शुद्ध मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांच्या सुरातील समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे सुधीर मोघे यांचं.

श्रोतदर्पण शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांच्या सुरातील समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजनत सुधीर मोघे यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली भक्तिगीत देशभक्तीपर गीत रचना. संगीत अप्पा वडावकर यांचं. तर ऐकूयात श्रेया घोषाल यांच्या सुरातील देशभक्तीपर गीत रचना.

0: क्षतताचा पण श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. संगीत निजन होतं आप्पा वडावकर यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोतो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात शेतकरी महिलांसाठी उपयुक्त अवजारे याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, महिलांचा शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित अवजारं विकसित करण्यात आली आहेत. या अवजारांचा वापर केल्यानं महिलांमधील शारीरिक ताण कमी होतो आणि कामाची गती वाढते. जमीन मशागतीपासून ते पीक उत्पादन निघेपर्यंतच्या कामात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. शेतीकाम करणाऱ्या महिलांना गुडघेदुखी, पाठीच्या मणक्याचे आजार, त्याचबरोबर हातांना जखमा होणे, त्वचेवर खाज सुटणे असे त्रास उद्भवतात. हे लक्षात घेऊन शेतीकामासाठी सुधारित अवजारं विकसित करण्यात आली आहेत. या अवजारांचा वापर केल्यानं महिलांचे शारीरिक ताण कमी होतात. ही अवजारं वापरण्यास सोपी देखील आहेत. जसे वैभव वेळा, सायकल कोळपे, भेंडी कात्री, शेवगा काढणी अवजार, भाजी तोडण्यासाठी जनाई मोजे, भुईमुग फोडणी यंत्र इत्यादी. या अवजारांविषयी आता आपण सतर जाणून घेऊ. वैभव वेळा, गवत, ज्वारी, भात, गहू इत्यादी पिकांच्या कापणीसाठी वैभव वेळा विकसित करण्यात आला आहे. पारंपरिक वेळानं 1 एकर कापणीसाठी 50 ते 75 मनुष्य तास लागतात. वैभव वेळाच्या सहाय्यानं 1 तासात 1 गुंठ्याची कापणी करता येते. हा वेळा वजनास हलका आणि अधिक चांगली पकड असल्यानं कापणी अगदी सहज होते. वेळाचे पाते हे दातेरी असल्यामुळे याला धार लावावी लागत नाही. सायकल कोळपे, खुरप्याच्या सहाय्यानं अवघडलेल्या स्थितीत बसून खुरपणी केल्यामुळं गुडघे आणि पाठदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी हे कोळपे विकसित करण्यात आले आहे. या कोळप्याचा उपयोग 15 सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदणी, खुरपणी करण्यासाठी होतो. 5 ते 7 सेंटीमीटर पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते. एक महिला दिवसाकाठी 0.2 हेक्टर क्षेत्राची निंदणी, खुरपणी सहज करू शकते. हे कोळपे वापरण्यास अत्यंत सोपे व वजनास हलके असल्यानं वाहतुकीसाठी सुलभ आहे. या यंत्रामुळे शारीरिक कष्ट कमी होऊन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. शेवगा काढणीचे अवजार. पारंपरिक पद्धतीत शेवगा काढण्यासाठी बांबूला आकडा लावून किंवा बांबूने मारून शेवगाच्या शेंगाची काढणी केली जाते. यामुळे शेंगांना इजा होते, तसेच अपरिपक्व शेंगा खाली पडतात. पारंपरिक पद्धतीनं 1 तासात साधारणतः 8 ते 10 किलो शेंगा काढल्या जाऊ शकतात. या यंत्राच्या सहाय्यानं 1 तासात 30 किलोपेक्षा

0: जास्त शेंगा काढता येतात. शेंगा काढताना अपरिपक्व शेंगा व फुलं पडत नाहीत. भेंडी कात्री. भेंडीवर बारीक कूस असते, त्यामुळं हातांना खाज येते, तळहात व बोटांनाही इजा होते. अशा प्रकारे हे काम त्रासदायक ठरते. हे टाळण्यासाठी ही कात्री विकसित केली आहे. या कात्रीला दोन रिंग असून एका रिंगमध्ये अंगठा व दुसऱ्या रिंगमध्ये शेजारचे बोट घालून थोडं दाबून भेंडी तोडली जाते. या कात्रीनं एका तासात 5 ते 10 किलो भेंडी सहज काढणे शक्य आहे. भुईमुख फोडणी यंत्र. पारंपरिक पद्धतीनं भुईमुख शेंगा हातानं किंवा दगडानं फोडल्या जातात. यामध्ये हाताला इजा होण्याची शक्यता असते. या शेंगा फोडणी यंत्रामध्ये एक फ्रेम असून त्यात तळाशी एक जाळी दिलेली असते. या यंत्रामध्ये शेंगा टाकल्यानंतर दांडीच्या सहाय्यानं आतील दातेरी कास्टिंग हलवली जाते. कास्टिंग व जाळी यामध्ये शेंगा येऊन त्या फुटल्या जातात.
1: श्रोतो, आता आपण कृषीवाणी हा या सदरामध्ये शेतकरी महिलांसाठी उपयुक्त अवजारे याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करतात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.
2: याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV म्हणजे काय, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV मुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की HPV मुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. HPV मुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त योनीचा कॅन्सर म्हणजेच वजायनल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिसचा कॅन्सर म्हणजे लिंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती वॉर्ट्स किंवा मस हे देखील निर्माण होऊ शकतात. म्हणूनच HPV हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा होतो? गर्भाशयाच्या खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतात. HPV संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य ती तपासणी झाली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशयाच्या मुखाची नेमकी कारणं काय आहेत? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळेला कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करतात. ती म्हणजे 2 पाळीमध्ये होणारा अचानक रक्तस्राव. जी पाळी नियमितपणे येत असते, तारखेला येत असते, त्याच्या अधेमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज झाला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्राव सुरू झाला तर, तसेच जो स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळेलाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये सुद्धा आपणास काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्रीचे वय 35 वर्षाचे असल्यापासून आपणास विविध प्रकारच्या ह्या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे, तिला म्हणायचं पॅप स्मियर. आता हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे OPD तूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे HPV DNA म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस DNA. या पॅप स्मियर बरोबरच

0: जर आपण कोणत्या प्रकारचा एचपीव्ही त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्व्हिक्समध्ये किंवा गर्भाशयाच्या मुखामध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो एचपीव्ही 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा एचपीव्ही असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून तिला बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्वाचा रोल असणारे प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक पर्यावरणासाठी काय करू शकतात हे पाहणार आहोत. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असतात. ते फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा ठरवतात. म्हणून शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनाला शिक्षणाचा भाग बनवणे खूप महत्वाचे आहे. शाळेमध्ये एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवता येते. विज्ञान भूगोल किंवा भाषेच्या तासात पर्यावरणाशी संबंधित उदाहरणे दिल्यास मुलांमध्ये जागरूकता वाढते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे, जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजारो विद्यार्थी त्यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव या तासाला मुलांकडून शाळेची बाग छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट होऊन ती मुलं पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते. ही शक्यता पण नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे हे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर मातीत उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना कचरणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबूमिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान छान भाज्या कौतुकाने वाढवून एका वर्गाची एक छोटी जबाबदारी असे जागेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात की जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाज्या करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन जर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्या मुलासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचे नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षकामार्फत शिकवू शकलो तरी कष्टाचे मूल्य त्यांना समजते, अन्नाचे मोल कळते, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची लाज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा करू नये. आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी आहे, आपणच ती निभावली पाहिजे हे आपोआपच त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तरच उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही जी आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे ती पूर्ण होईल. आत्ताचे एकूणातच सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी हे का करू असे जे दुय्यम प्रतीचे विचार आहेत

0: जबाबदारी झटकणारे विचार आहेत हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आज आपण लहान मुलांचे शाळेतील शिक्षक कसे त्या मुलांना घडवू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालकांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई वडील आजी आजोबा आत्या मामा काका काकू मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: थोड्याच वेळात संस्कृत समाज.
3: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शुभसकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
4: तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो?
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
4: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक माझी लुळी का पडली आहे?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णपणे कार्यरत आहेत.
7: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सीटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो?
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
6: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
8: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरता?
9: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
8: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोता, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, 8:40 लोकधारा हा लोकसंघाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10:00 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:30 पाऊल वटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात सतीश देशपांडे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल डॉक्टर श्रीधर आगाव यांचं. तर सादर

0: असतील योगीराज बच्चे. सकाळी 11 वाजता मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांमधील कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:45 मिश्र सहीचा कार्यक्रम. दुपारी 1:12 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत. सायंकाळी 5:30 आमच्या युवक मित्रांसरचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 विधिमंडळाच्या आजच्या कामकाजा समालोचन अर्थात आजचं विधिमंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच 7:23 कृषीविषयक कार्यक्रम माझा आभार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षित करू. रात्री 8:45 समाचार संध्या. 9 वाजता न्यूज ॲट 9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र. तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. श्रोते दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षीकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोते आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूलटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14.
2: वसुंधरा देते आपणास निवारा. हवा प्रदूषणाला देऊ नका थारा. हवा प्रदूषणामुळे होतो सर्वांना त्रास, त्यासाठीच करूया वृक्षारोपण खास. हवा प्रदूषणामुळे होतो पर्यावरणाचा ऱ्हास, म्हणूनच स्वच्छ शुद्ध हवेचा मनी घेऊया ध्यास.
1: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूलटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14.
0: श्रोते ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

सुतो नमस्कार. आजच्या नमस्कार बीड या कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यामध्ये 2,98,000 महिला ज्येष्ठांनी काढलं एनसीएमसी कार्ड. 5,000 शेतकरी बांधवांनी 3,00,000 घनमीटर गाळ उपसा करून जमीन केली सुपीक. शासनाच्या योजनेचा घेतला लाभ. 2400 केंद्रांवरून जिल्ह्यामध्ये 2,13,000 बालकांना दिला जाणार पोलिओ डोस. आणि गेवराईमध्ये साकारणार नवं पशुवैद्यकीय रुग्णालय. पशुपालकांना दिलासा. आता ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. राज्य शासनानं राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 50% सवलतीमध्ये तर अमृत योजनेतून 75 वर्षापुढील ज्येष्ठांना मोफत प्रवास योजना जाहीर केलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 ऑगस्टपासून नॅशनल कोमॅबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागानं दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 2,98,000 महिला आणि ज्येष्ठ यांनी आतापर्यंत हे कार्ड काढलं आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे 200 ठिकाणी कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व बसस्थानकावरही कार्ड काढता येणार आहे. 199 रुपये हे त्यासाठी शासकीय शुल्क आहे. शेतो शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेला जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यातील 5,000 शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेऊन आपली जमीन सुपीक करण्यासाठी जलप्रकल्पातील गाळ आपल्या शेतामध्ये नेऊन टाकला आहे. या योजनेमुळे प्रकल्पामधील सुमारे 3,00,000 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे, त्यामुळे 200 हेक्टर जमीन सुपीक झाली आहे. प्रकल्पातील जलसाठवण क्षमताही वाढली आहे. यासाठी शेतकरी बांधवांना शासनाकडून अनुदानही दिलं जात आहे. 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानातून 0 ते 5 वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील 2,13,000 बालकांना पोलिओ लस दिली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागामधील 1,93,283 बालक आहेत, तर शहरी भागातील 19,491 बालकांचा समावेश आहे. यासाठी 2,400 लसीकरण बूथ तयार करण्यात

चा समावेश आहे. यासाठी 2,400 लसीकरण बूथ तयार करण्यात आले आहेत. तसंच यासाठी 6,000 कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच गेवराई शहरामध्ये आता नवं तालुका पशुवैद्यकीय रुग्णालय साकारण्यात येणार आहे. यासाठी 5 वर्षापासून बंद असलेल्या तालुका दूध शीतकरण केंद्राची 2.5 हेक्टर जागा शासनानं पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नवं पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याच्या निर्णयाचा तालुक्यातील पशुपालकांना मोठा फायदा होणार आहे. आणि आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आज 22 जून 2007 रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम या अंतराळामध्ये सुमारे 194 दिवस 8 तास वास्तव्य करून पृथ्वीवर परतल्या होत्या. तर 22 जून 1994 रोजी महाराष्ट्र सरकारचं महिला विषयक धोरण जाहीर झालं होतं. त्याद्वारे शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना 30% आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. श्रोत्या, या माहितीबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम संपला. लेखन सौजन्य अमोल मुळे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: श्रोत्रात आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94225052 आणि 99704-84-20-14.

0: आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14।
2: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे। श्रोत्यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
3: मेरे हम झोली आ

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.
2: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन, ठिकठिकाणी योगाभ्यासानं उत्साहात साजरा. आणि नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. 3 आठवड्यांचं हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर सरकारची भूमिका मांडली. शेतकरी कर्जमाफी आपल्यासाठी राजकीय बाब नसून कर्जमाफी हे शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रियेत नव्याने सहभागी करून घेण्याचं माध्यम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: आमच्याकरता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज देण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताच एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफीमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. ज्या काही अटी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या सोप्या आहेत. बँकिंग सिस्टीम आपली जी आहे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. ज्यावेळी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल त्यावेळी विरोधकांची तोंड बंद होते.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. सरकार गतिमानतेनं काम करत असताना विरोधी पक्षांनी खोटे आरोप करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं. तर सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना विरोधकांच्या सर्व विधायक सूचनांचं सरकार नेहमीच स्वागत करतं असं सांगत या अधिवेशन काळात सहकार्याचं आणि जनतेशी निगडीत प्रश्नांवर चर्चेचं आवाहन केलं. दरम्यान सरकारच्या चहापानावर विरोधकांनी काल बहिष्कार टाकला. जनतेच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असलेलं हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत असून पेरण्या लांबल्यानं सरकारनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. काल धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं समर्थकांच्या बैठकीनंतर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. आता आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं सांगत आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं राजे निंबाळकर म्हणाले. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासाठीचा 70 वर्षापूर्वीचा कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने या नव्या कायद्याचं प्रारूप अंतिम करून विधिमंडळ अधिवेशनात मंजुरीसाठी सादर केलं जाईल. विधिमंडळाच्या मान्यतेनंतर या कायद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. त्यानंतर गुरुद्वाराचे नवीन नियम, निवडणूक नियम आणि उपविधी तयार केले जातील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतींमधल्या 49 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी काल झाली. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर एका जागेवर एकाही उमेदवाराने अर्ज न दाखल केल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतल्या मतदानाची मोजणी आज होत आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी धाराशिव इथं भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. नांदेड इथंही मतमोजणीची तयारी पूर्ण झाली.

0: असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जालना विधान परिषदेची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर इथं उस्मानपुरा भागातल्या शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी 88 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काल प्रशिक्षण देण्यात आलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस काल सर्वत्र योगाभ्यासाच्या सादरीकरणातून साजरा झाला. कोलकाता इथं ऐतिहासिक लाल रस्त्यावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला, तर मध्य प्रदेशात जबलपूर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम झाला. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मुंबईत लोकभवनात भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास सत्रात सहभाग घेतला. मुंबईत जुहू चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योग दिवस साजरा झाला. मराठवाड्यात साजरा झालेल्या योग दिनाचा संक्षिप्त आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: छत्रपती संभाजीनगर इथं बीबीका मकबरा तसंच विभागीय क्रीडा संकुल परिसरात सामूहिकरित्या योगासनांचा सराव करण्यात आला. सिडको इनाट परिसरातल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात विशेष जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात योगाभ्यास करण्यात आला, तर परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. हिंगोली इथं योग दिनानिमित्त झालेल्या योग प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये नागरिक उत्साहात सहभागी झाले. लातूर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष योगाभ्यास कार्यक्रम पार पडला. शहरातल्या प्रमुख चौकाचौकात रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व विशद करण्यात आलं. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिकांसह वृक्षारोपणही करण्यात आलं. बीड इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात झालेल्या योगाभ्यास सादरीकरणात मंत्री पंकजा मुंडे सहभागी झाल्या. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीनं योगासनांची प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा करण्यात आला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 काल देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात पार पडली. 22,79,000 जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 50 केंद्रांवर तर लातूर जिल्ह्यात 26 केंद्रावर ही परीक्षा पार पडली. नांदेड जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे इयत्ता 1 ते 12 सर्व शाळा आणि महाविद्यालय सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत हे वर्ग सकाळी 8 ते 12 या वेळेत भरवण्यात यावेत अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे समुद्रात बुडालेल्या 5 तरुणांचे मृतदेह काल सापडले. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथले हे तरुण परवा सकाळी बुडाले होते. पोलीस, तटरक्षक दल, मच्छीमार, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिक यांच्या पथकाकडून कसून शोधकार्य सुरू होतं. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी काल मृत तरुणांच्या नातेवाईकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं झालटा फाटा परिसरात 12,27,964 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा काल जप्त करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं ही कारवाई केली. हिंगोली तालुक्यात काल बिबट्याच्या हल्ल्यात एक गुराखी किळकळ जखमी झाला. बासंबा शिवारात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. महेश दगडू कुरवाडे असं जखमी गुराख्याचं नाव असून त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी तातडीनं धाव घेत बिबट्याला हुसकावून लावलं. महेश यांच्यावर हिंगोली इथं सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरला जाण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथून श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं काल प्रस्थान केलं. यावेळी संपूर्ण परिसर गणगण गणात बोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात भगव्या पताका आणि टाळ मृदुंगाच्या गर्जात नाहून निघाला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE इयत्ता 12वीच्या गुणतपासणी आणि पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 87% अधिक अर्जांचे निकाल जाहीर झाले असून उर्वरित निकाल लवकरच जाहीर केले जातील असं मंडळानं स्पष्ट केलं. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता आहे. 24 ते 26 जून पर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागापर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी

विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागात इतर जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश आणि नैऋत्य मोसमी पाऊस आजपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात सक्रिय होण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोतो ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
2: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक मास लोळी का पडली आहे?
3: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
4: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
5: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर,
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
7: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
8: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
7: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
2: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
6: हो? मग
2: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केश

0: सुनाबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
1: शुद्ध हवा, स्वच्छ पाणी प्रत्येकाला हवे.
2: वृक्षारोपण प्रत्येकाने करायलाच हवे.
1: हवा प्रदूषणामुळे होतो पर्यावरणाचा ऱ्हास, म्हणूनच स्वच्छ शुद्ध हवेचा मनी घेऊया ध्यास. हवा प्रदूषणामुळे होतो सर्वांना त्रास, त्यासाठीच करूया वृक्षारोपण खास.
3: सांधे गुडघे मणक्याचे.
0: पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल CBSE ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
4: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. सहक्षिप्त करत आहोत दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोतेहो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोतेहो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिक श्रोत्यांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे आणि यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सगळ्या जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा, खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा हव्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशा कशाचा, आणि त्यानुसारच जर का बघितलं आपण तर आज कुणीच जगात सुखी नाही. आणि पैसा भरपूर सगळ्यांकडे, सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, पण तरी सुद्धा सुख मात्र काही कोणाला सापडत नाही आहे. मग काय केलं पाहिजे? तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जगाला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी बघावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे खरं बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे जन्माला आले

0: माणूस अन्नायचे किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्याचे सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली तरी ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे.
1: बरोबर.
0: पण हे वृद्धत्वातले जे वाढलेले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या खाऊनच काढतोय. म्हणजे जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की घेणार. का? कारण की त्याच्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे. आणि मुळातच मग ह्या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर तुम्हाला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
1: मेन म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कोणावरती अवलंबून राहायचं नसेल तर योगसारखा पर्याय खूप चांगला आहे.
0: बिलकुल सुचेता, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं. जन नाही का म्हणतात म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात, पण लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर का इतकं परावलंबित्व वाढेल तर मग कठीण होऊन जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहत.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला, माझ्यासाठी तो नवा वाटला मला, स्वास्थ्य वृत्त. आणि तुम्ही योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वास्थ्य वृत्त म्हणजे नेमकं काय?
0: स्वास्थ्य वृत्त नाही सुचेता, हे कसं आहे, हे याला स्वस्थ वृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दलचं जे शास्त्र आहे, म्हणजे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरिता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला आम्ही स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय आहे याच्याबद्दल जे मार्गदर्शन करतो. आणि ह्याच्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शनला खूप मोठं हे आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष असं म्हणतो. म्हणजे स्वस्थ माणसाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राइम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये की नाही सगळं आम्ही दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय केलं पाहिजे, दिनचर्या, मग इवन दात घासा किंवा झोपा हे सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रात्रीची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात आहे ते स्वस्थवृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल माणसाचं, वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे निरोगी, व्यवस्थित निरोगी जाण्यासाठी आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण निरोगी राहिलोत किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ती एक आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आणि आता एवढं मगाशी तुम्ही ते पण सांगितलं की इतकं धावपळीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, म्हणजे सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा मला फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे. काय सांगाल?
0: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, जाऊ दे आज रविवार आहे का नाही, सोमवारपासून करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे, असं काही करायचं नाहीये. तुम्हाला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल करा. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे हे की नाही, सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल, सगळ्या सगळ्या म्हणजे व्याधी अवस्थेत म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंबहुना केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाट नाही बघावीत राहणे की बाबा मी आता कधी करू हे सुरुवात. तर असं नाही ना की आपल्याला परीक्षा द्यायची वगैरे.

0: काहीच नाही आहे. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतोय. खरं सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती पण असू शकतात. म्हणजे योगशास्त्र हे काही चिकित्सा शास्त्र नाही. कधी कधी काय म्हणतात ना माहितीये, मी पण असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते म्हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरीच्या, ते म्हाताऱ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला
1: तरुण पिढीला असं वाटतं की ते म्हाताऱ्या लोकांचं
0: ते माझं काम नाही. पण असं नाही आहे, लक्षात घ्यायला पाहिजे की जर का ही जीवनशैली आहे तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा काही नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, त्याला अगदी मिनिमम रिक्वायरमेंट्स असतात.
1: अच्छा, मग डॉक्टर मला सांगा की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
0: बिलकुल, पहिले तर मनाने घ्यायचंय की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू का नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाचा तरी ऐकून आलेलो असतो आपण, नाही त्याला असा असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे. हे सगळे मनातून काढून टाका. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला काही खूप कठीण कठीण आसनं नसतात करायचे, म्हणजे अगदीच मयूरासनच केलं पाहिजे बा वगैरे असं काही नसतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टींनी सुरुवात करता येऊ शकते. आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी, म्हणजे साधा प्राणायाम, ब्रीदिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याच्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा मनातनं आणि सुरू करायचं. आणि एक गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी की योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघितली आणि मग मी तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. आपल्याकडे बरेचसे योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा.
1: अच्छा,
0: त्याचे छोटे छोटे नियम पण आहेत, ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलसर कपडे घालायचे आसनं करत असताना, उपाशी पोटी केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आताच जेवण केलंय आणि 2 तासाच्या आताच नाही मला आता करायचंच बाबा एखाद्या मनाने धरलं, असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलेलं असेल, मग त्याच्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस करा. मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा आहे माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं की आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी उद्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, मग नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. कसं त्या जागेचं एक व्हाईब्स असतात त्या, आणि त्या असं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा. आणि काय चटईच लागते आपल्याला, फार तर काही लागत नाही. एक छोटस आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कपडे घालायचे आणि खूप काही फॅन लावू नका, म्हणजे अगदी एसीतच बसलं पाहिजे असं काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली आहे योग?
0: शक्यतो सूर्योदयाची जी वेळ आहे ना, ही अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत, आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो. पण त्यावेळेस समजा नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तुम्ही असं टाळत नाही बसू शकत की बाबा आता सकाळी नाही झालं तर मी काही करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासाच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपला संवाद असाच चालू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलास या भागात सकाळी 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
0: श्रोत भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात दशरथ पुजारी यांच्या स्वरात वसंत बापट यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे दशरथ पुजारी यांचं.

0: छत्रपद दशरथ पुजारी यांच्या स्वरात वसंत बापट यांची गीतरचना आपण ऐकली. या गीतरचनेसाठी संगीतनिजन होतं दशरथ पुजारी यांचंच. भावधारा हा सुगमसईचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात ऐकूयात. काय जाहिरात संदेश.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14.
1: अहो अहो काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लोळी का पडलीये?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सावेडी नाका अहमदनगर.
0: श्रोते भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शोभा गुरटो यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे दशरथ पुजारी यांचं.

0: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का? खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
0: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड। कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14।
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मां,
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला।
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852।
2: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक फूडटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाइट्स बस स्टँड समोर बीड। कॉल 94-225-052 आणि 99-70-84-20-14।
5: श्रोतो, भावधारा हा सुगम संगीतचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमानंतर ऐकूयात। गजानन वाटवे यांच्या स्वरात कवी मनमोहन यांची गीत रचना, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं।

बाल्याची कबूतरे पळाली, बाल्याची कबूतरे पळाली, पहिल्या चंचल भेटी मधली बाल्याची कबूतरे पळाली. वेणीची पेढी पुरळी मृदुळा, सुतली घालित गंग

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे, समर्पित करुणी याती ओंजळत, समर्पित करुणी याती ओंजळत। पावनांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड।

श्रोत्र भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील जनकवी पी साळोराम यांची गीतरचना, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

आपण सुमन कलनपूर यांच्या स्वरातील जनकवी पी सावराम यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं दशरथ पुजारी यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. श्रोता, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत, सहक्षित करत आहोत. समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृद्धिंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडीविरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वदेशी बनावटीच्या या जहाजांच्या निर्मितीत 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योग साधना करण्यात आली. नेपाळमध्येही काठमांडू आणि बीरगंज इथल्या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योग सत्रांमध्ये सहभाग घेतला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योग साधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव याफो बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योग साधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामायिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायी असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मध्य प्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जंगलातून फेरफटका मारत चित्ता पुनर्वसन प्रकल्पात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चित्ता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमातीचे सदस्य, चित्त्यांच्या माग ठेवणारे कार्यकर्ते, वनविभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाईड यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बससेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची अंतरिम वेतनवाढ मिळेल.

तर वेतनाचा नवीन करार अंतिम होईपर्यंत वेट लिस्ट तत्वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांदरम्यान स्वित्झर्लंड इथं उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम कराराला बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चेचा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ इराणच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांमुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून 2 दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका यावर बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी पदावरून पाय उतार व्हावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टार्मर यांचे पक्षातील विरोधक अँडी बर्नहॅम यांची वर्णी लावली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फराज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण तयार आहोत या भूमिकेवर स्टार्मर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टार्मर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजीची पुनर्परीक्षा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांमध्ये ही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000हून अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायूगळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70हून अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल सांगता झाली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला तर माया सॉंग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ॲट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधा

0: कृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिनाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता. पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत निर्देशनात शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेली दामोदर शिरवाळे यांची गीतरचना.

अमंत आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना ऐकलीत. संगीत निर्देशक कमलेश जाधव यांचं. लोकधारा हा लोकसंगीतचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शाहीर निवृत्त पवार आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना. रचना आहे मारुती काटकर यांची.

शतवताचा पण शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शाहीर पुंडलिक फरांदे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं मधुकर पाठक यांचं. लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी पुन्हा एकदा ऐकूयात शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हरीश रणपिसे यांची गीतरचना. संगीत मधुकर पाठक यांचं.

0: ते
1: श्रोत्यांनो आपण शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हरीश रणपिसे यांची भक्त यांची लोकगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशक मधुकर पाठक यांचं. श्रोत्यांनो या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकधारा हा कार्यक्रम संपला. लोकधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.
2: बैलांचे ते वाजले घाटे गोरांच्या.

0: यह है विविध भारती।
1: थोड़ी ही देर में आप सुनेंगे आज के फनकार।

आज का कार्यक्रम केंद्रित है अभिनेता अमरीश पुरी पर।

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत मराठी चित्रपट दिनाचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोत्याला ऐकूयात आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील गीत रचना.

श्रोताध्यापन मिलिंद इंगळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्देशक राम लक्ष्मण यांचं. मराठी चित्रपट इदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ऐकूयात एक जाहिरात संदेश.

0: 10 लाखांची लॉटरी मला वाव
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
2: ही कहानी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची
0: विजेचं बिल किराणा स्कूल फीस
2: झालं सगळं झालं बजेट तयार
0: हो
2: 5000 वाचले नवीन साडी घेऊया
0: नको मागच्या महिन्यातच तर घेतली होती आणखी
2: नाही आधी बजेट तयार करा मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा मोठी
0: आता जाग बाई
1: आरबीआय सांगते
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा

मिश्र मराठी चित्रपट इदांच्या कार्यक्रमातल्यानंतर ऐकूयात माहेरची माणसं या चित्रपटातील रवींद्र साठे, अपर्णा मयेकर, देवकी पंडित आणि सहकाऱ्यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोत्यांनो, आपण सरजा या चित्रपटातील सुरेश वाडकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नादो महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. या गीतरचनेबरोबर आजचा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोत्यांनो, प्रसारित होत पाऊल वाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: पाऊल वाटा हा

0: ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम सादर करते आहेत योगीराज बच्चे. तर निवेदन आहे डॉक्टर श्रीधर आगाव यांचं.
1: श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.

0: आजच्या पाऊलू वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सतीश देशपांडे यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत.
1: पाऊलू वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण नेहमीच बीड जिल्ह्यातील बीड शहरातील प्रतिथयश संपादित व्यक्तिमत्वांना बोलत असतो आणि एकूणच त्यांच्याकडून त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेत असतो. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये बीड शहरातील जलसंपदा विभागातून उपविभागीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले सतीश देशपांडे सर आले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. मला सुरुवातीला सांगा की आपला जन्म कुठे झाला?
2: माझा जन्म तसा बीडमध्येच झाला.
1: हा.
2: आणि सगळं शालेय शिक्षणही बीडमध्ये झालं.
1: बरं.
2: 10वीपर्यंत चंपावती शाळेमध्ये झालं.
1: अच्छा.
2: त्याच्यानंतर 11वी 12वी त्यावेळेस नवगन कॉलेज होतं.
1: बरं.
2: म्हणजे त्या KSK कॉलेजचं नाव आधी नवगन कॉलेज होतं.
1: अच्छा.
2: 11वी 12वी नवगन कॉलेजमध्ये झालं. 12वीला टेक्निकल विषय असल्यामुळं मला डायरेक्ट तिसऱ्या सेमिस्टरला पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळाली.
1: बरं.
2: आणि पॉलिटेक्निक माझं मुंबई पॉलिटेक्निकमध्ये झालं.
1: अच्छा. सर तुम्ही ज्यावेळेस प्राथमिक शिक्षण घेतलं आणि माध्यमिक शिक्षण घेतलं त्यावेळेसचं शैक्षणिक वातावरण कसं होतं? आवडते शिक्षक वगैरे किंवा त्यावेळेस
2: खूप छान वातावरण होतं. त्यावेळेस आमचे मुख्याध्यापक मुग कुलकर्णी होते चंपावती शाळेचे.
1: बरं.
2: आणि त्यांचा जो काही दरारा होता किंवा
1: मुद्रा कुलकर्णी अत्यंत शिस्तप्रिय
2: आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं म्हणजे कुठलाही विषय ते शिकवत होते शिकू शकत होते. ज्या म्हणजे विषयाचे शिक्षक नाहीत त्या विषय म्हणजे विषय शिकवायला ते
1: यायचे.
2: इतकं म्हणजे त्यांचं हे असं.
1: एखादा शिक्षक गैरहजर असेल तर त्या शिक्षकाच्या सर येऊन शिकू शकत
2: होत
1: असं सरांचं व्यक्तिमत्व होतं. आणि मग 10वीला असताना परीक्षा वगैरे किंवा अभ्यास वगैरे जे त्यावेळेसचा अभ्यास कसा वाटत होता?
2: 10वीला खूप म्हणजे कडक असायचं. त्यावेळेस म्हणजे आम्हाला 60% मार्क मिळाले तरी म्हणजे खूप हुशार विद्यार्थी असं समजायचे.
1: अच्छा.
2: त्यावेळेस 60%च्या पुढे जेवढे जेवढे मार्क मिळतील त्यांचं बोर्डावर नाव लागायचं.
1: बरोबर. पण काका 10वीपर्यंत शिक्षण घेत असताना आता बीडमध्ये कला साहित्य सांस्कृतिक या चळवळीमध्ये पण आपण सहभाग घेतला असेल ना, तर मग त्यावेळेस काही स्नेहसंमेलन वगैरे ह्याच्यामध्ये
2: स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतलेला?
1: अच्छा. मग असं कधी वाटलं का की चला आता अभ्यास नको आपल्याला कंटाळा आलाय म्हणून आपण एखाद्या पिक्चर बघायला जाऊया असं कधी झालं का? आणि आई वडिलांकडनं त्याला त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आल्या?
2: नाही असं शाळेला जेव्हा सुट्ट्या लागायच्या त्यावेळेस मुद्दाम आम्हाला म्हणजे पिक्चरला जा, तुम्ही बाहेर खेळायला जा, वेगवेगळे तुमचे जे काही छंद आहेत त्या जोपासा असं आई वडिलांचं आम्हाला हे असायचं म्हणजे नेहमीसाठी.
1: अच्छा अच्छा. मग आता पुढचं 10वीनंतर तुम्ही पॉलिटेक्निकला मुंबईला गेलात, घराच्या बाहेर पडलात, तर बाहेरचं विश्व तुम्हाला कसं अनुभवलं? तुम्ही
2: एकदमच वेगळा अनुभव असायचा कारण ती घर सोडून आपण पहिल्यांदाच त्या बाहेरच्या विश्वात जातो आणि तेही मुंबईसारख्या ठिकाणी मी गेलो. कारण मुंबई फक्त आम्ही म्हणजे तिकडे जायच्या आधी फक्त मुंबई पाटी वाचायची, बीड मुंबई गाडीची पाटी.
1: बरोबर.
2: तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त काही माहिती नसायचं.
1: अच्छा अच्छा.
2: आणि एकदम मुंबईलाच राहायला जावं लागलं, तिथलं जे वातावरण, तिथली गर्दी, तिथले सगळे. पण तिथलं मुंबईचं वातावरण म्हणजे शिक्षणासाठी खूप छान आहे आणि इतकं स्वस्त आहे म्हणजे आपल्यासाठी सुद्धा म्हणजे फार वाटते तितकं महाग असं जेवण वगैरे खूप स्वस्त आहे तिथं.
1: बरोबर. मग तिथे तुम्ही कुठल्या शिक्षण घेतलं मुंबईला?
2: पॉलिटेक्निक आपले सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा.
1: बरोबर. मग तो किती वर्षाचा होता?
2: तो 3 वर्षाचा असतो पण मी 12वी करून गेल्यामुळे मला 2 वर्षात झालं.
1: अच्छा अच्छा. मग पुढची वाटचाल कशी झाली?
2: त्यानंतर त्यावेळेस कसं खूप इंजिनियरची कमतरता होती या डिपार्टमेंटमध्ये.
1: बरं.
2: त्यामुळं मी पूर्ण झाल्याबरोबर तसं मला मुंबईच्या PWD खात्यामध्ये सुद्धा नोकरी मिळाली होती. पण त्यावेळेसच वडील आमचे तिथं आले म्हणजे परीक्षा संपायची त्याच दिवशी.
1: बरं.
2: ते म्हणे काय झालं? मी म्हणलं मी आता PWD मध्ये नोकरी करणार आहे. काही नाही म्हणे, चल बीडला तुला नोकरी देतो म्हणे.
1: बरं.
2: आणि त्यांनी माझं सगळं सामान गुंडाळलं, संध्याकाळ रात्रीच्या गाडीने बीडला आणलं आणि दुसऱ्या दिवशी

0: त्यांनी माझी बीडच्या ऑफिसमध्ये नोकरीची ऑर्डर काढून घेतली.
1: बर, मग आता एकदा नोकरी मिळाली, मग नोकरी मिळाल्यानंतरच आपण स्वतः आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो, कमवायला लागलो, हा एक वेगळा आनंद.
0: वेगळा आनंद होता तो.
1: अच्छा. मग त्यावेळेस घरच्यांचं प्रेम, आपुलकी, आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम, भावांचं प्रेम, या संदर्भात काय सांगते?
0: त्यावेळेस खूपच म्हणजे त्यांचं इतकं म्हणजे जास्त मुलांनी लांब जाऊ नये, आपल्या जवळ राहावं असं त्यांचं म्हणजे एक हे असायचं, कटाक्ष असायचं.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळं सुरुवातीला तर मला बीडलाच नोकरी मिळाली.
1: अच्छा अच्छा.
0: आणि त्यानंतर मग एक 3 महिन्यातच इथं कुंडलिका प्रकल्प म्हणून आहे आपल्या उपळीला,
1: उपळीला
0: तेलगावच्या जवळ.
1: बरोबर.
0: तर त्या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या आता तिथं त्या मोठ्या तलावाचं काम प्रगतीपथावर होतं.
1: बर.
0: त्या तलावाचं जवळजवळ 80% काम पूर्ण करायचं माझं मला भाग्य मिळालं त्याचं.
1: बर बर. तर मग अशा काळामध्ये नंतर नोकरी करत असताना काही छंद वगैरे जोपासले असतील ना, काही आवडी निवडी किंवा चला बुवा, म्हणजे या नोकरीच्या व्यतिरिक्त व्यापामध्ये काय होतं की आपल्याला आपले छंद आवडी निवडी जोपासायला वेळ मिळत नाही?
0: सुरुवातीच्या काळात नाही मिळाला वेळ, पण नंतर मग एक संघटनेमध्ये मी काम करायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि एक आवड आहे की माणसं गोळा करायचे, माणसं जमा करायचे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण जायचं, जास्तीत जास्त लोकांचा आपल्याला सहभाग आपल्या आयुष्यात आला पाहिजे ही एक भावना असल्यामुळं मी राजपत्रित अधिकारी संघटनेमध्ये बीड जिल्ह्याचं सचिव पद उपभोगलं, पुन्हा कोषाध्यक्ष होतो बीड जिल्ह्याचा.
1: बर.
0: आणि आता महाराष्ट्र राज्याचा जनसंवाद सचिव म्हणून आहे.
1: वा वा. तर मग आता तुम्ही ज्या काळात कॉलेजच्या लाईफमध्ये किंवा नोकरीच्या जीवनामध्ये काही चित्रपट वगैरे पाहिले असतील ना?
0: हो.
1: कुठले चित्रपट पाहिले, काही आवडलेले चित्रपट त्यातले?
0: चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेला गोलमाल चित्रपट होता.
1: बर बर बर.
0: तो म्हणजे इतका छान, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही मारामारी नाही, काही नाही, आणि अगदी हसत खेळत उत्पल दत्त आणि अमोल पालेकरचं काम इतकं सुंदर काम झालेलं आहे.
1: क्या बात.
0: आणि खूप छान म्हणजे त्यांनी.
1: आणि मराठी चित्रपट वगैरे पाहिले असतील ना त्यावेळेस?
0: मराठी चित्रपट होते, पण त्यावेळेस दादा कोंडकेचं जास्त हे होतं.
1: अच्छा अच्छा.
0: त्यावेळेस मराठी चित्रपट जास्त दादा कोंडकेचेच गाजले आणि ते सिव्हिल रौप्य महोत्सवी झाले होते.
1: बरोबर बरोबर. सलग 9 चित्रपटांना रौप्य महोत्सवी पुरस्कार दादा कोंडकेंच्या चित्रपटांना मिळाला.
0: हो.
1: आणि मग त्याच्यानंतर आता नोकरी करत असल्यानंतर पुढचा प्रवास कसा काय झाला, विवाह वगैरे ह्या गोष्टी सगळ्या?
0: म्हणजे कुंडलिका प्रकल्पावर असतानाच माझा विवाह झाला. देऊळगाव राजाची सासूरवाडी आहे.
1: अच्छा.
0: आणि ती सुद्धा म्हणजे ग्रॅज्युएट झालेली आहे, देशपांडे.
1: अच्छा.
0: आणि ते नाही, म्हणजे त्याला नोकरी करण्याचं मला पहिल्यापासूनच म्हणजे हे होतं, कारण मी तिथं कॅम्पवर राहत होतो आणि तिथून मग म्हणजे मेसेसने नोकरी करावं हे शक्यच नव्हतं.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळं मग ते कॅम्पवरच आम्ही जवळजवळ 10 वर्ष त्या ठिकाणी होतो.
1: बरोबर आहे. आता काय होतं की आपल्या जीवनाच्या रंगमंचावर आपला सहकलाकार सुद्धा आपला तितकाच आपल्या विचारांचा असला पाहिजे, किंवा जोडीदार, आपला जोडीदार सुद्धा तितकाच आपल्याला साथ देणारा असावा असं आपल्याला वाटतं.
0: बरोबर.
1: काय सांगता येईल याबद्दल?
0: नाही, असायलाही पाहिजे, कारण ते विचार जर जुळले तरच संसार आपला एकदम छान होतो. आणि आमचे विचार खूप जुळलेले आहेत, त्यामुळं ते प्रत्येक वेळेस कधी सकाळी 6 वाजता जावं लागायचं, कधी 7 वाजता जावं लागायचं. प्रत्येक वेळेस मला जेवण करून डबा घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नव्हतो. हे फार मोठं ते योगदान ते नितीने मला दिलेलं आहे, त्यामुळेच मी मोठे मोठे प्रोजेक्टचे कामं पूर्ण झाले माझ्या हाताने.
1: अच्छा अच्छा. तर मग त्याच्यानंतरची पुढची वाटचाल कशी झाली?
0: त्याच्यानंतर मग मुलाचं शिक्षण, मुलगा झाला तिथं कुंडलिका प्रकल्प असतानाच. त्याच्या मुलगा संस्कार शाळेमध्ये मग बीडला त्याचं पूर्ण शिक्षण झालं. आणि 11वी 12वी त्यांनी लातूरला केलं.
1: बर बर.
0: त्यावेळेसही लातूरला 2 वर्ष घर ठेवलं होतं.
1: बर.
0: मुलाच्या शिक्षणासाठी.
1: अच्छा.
0: आणि त्यांनी पूर्ण शिक्षण तिथलं 11वी 12वी झालं की तो इंजिनिअरिंगसाठी पुण्याला गेला, VIT कॉलेजला.
1: बर.
0: आणि पुण्यावरून मग पुन्हा मुंबईला त्यांनी MBA केलं. आणि त्यानंतर तो अमेरिकेमध्ये आता MS करून आता चांगल्या पदावर, सायंटिस्ट पदावर काम करतोय.
1: वा. तर तुम्हाला पर्यटन वगैरे सुद्धा आवडलं असेल?
0: खूप आवड आहे पर्यटन.
1: कुठे कुठे तुम्ही पर्यटन केलं?
0: जवळपास दरवर्षी आम्ही म्हणजे 9वीपर्यंत मुलाच्या दरवर्षी आम्ही 15 दिवस दरवर्षी फिरायचो.
1: वा.
0: आणि त्या जवळपास भारतात 80% भारत पाहण्यात आलाय.
1: वा वा. तर मग आता भारतातली आपला महाराष्ट्र आणि आजूबाजूचा परिसर किंवा प्रदेश कि भारतातला बाकीचा प्रदेश काय तुम्हाला फरक कंपॅरेटिव्हली काय तुम्हाला जाणवलं की आपला प्रदेश कसा वाटतोय किंवा त्यांचा प्रदेश कसा वाटला?

0: लोकसंस्कृती कशी वाटली?
1: नाही, महाराष्ट्रात तर खूप ठिकाणं चांगलीच आहेत आपली, पण बाहेरच्या याच्यामध्ये कसं मोठे मोठे देवस्थान आपले बाहेरच्या राज्यात आहेत.
0: अच्छा अच्छा.
1: म्हणजे रामेश्वर आहे किंवा मग पशुपतीनाथ आहे किंवा असे वेगवेगळे मोठे मोठे ठिकाण आहेत, किंवा 12 ज्योतिर्लिंगापैकी जे महादेवाचे ठिकाण आहेत ते बाहेर असल्यामुळं त्या भागात ते फेमसच आहेत ते.
0: मग आता पर्यटनामध्ये कुठली गोष्ट किंवा कुठलं ठिकाण फिरायचं राहून गेलंय का? नाही,
1: पर्यटनामध्ये आता फक्त उत्तराखंड राहिलेलं आहे.
0: बरोबर.
1: आता यावर्षी त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही, आणि त्याच्यानंतर आधी आसाम आणि मेघालयला जायचंय.
0: बरोबर. बर. अच्छा. आणि मग आता नोकरी करत करत असताना सामाजिक कामामध्ये सुद्धा तुमचा खूप मोठा सहभाग आहे, तर मग याला वेळ देताना घरच्यांची कसरत, घरचं कुटुंब वगैरे, नोकरी आणि सामाजिक चळवळ अशा तिन्ही गोष्टींचा साम्य प्लस त्यातला तोल कसा सांभाळताय?
1: तो सांभाळावाही लागतो तो, कारण मंडळीची खूप मोठी साथ होती आणि ती सुद्धा राष्ट्रसेविका समितीमध्ये काम करते.
0: बरोबर.
1: आणि वेगवेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून चालू असतात.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे त्यांनाही या सामाजिक कार्यक्रमाची आवड आहे आणि जाण आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठेही म्हणजे उशीर झाला काही झाला तरी त्यांना ते ओळखून घेत होत्या, आणि ते त्यामुळं कुठेही कधी असं भांड्याला भांडं लागायची वेळ आली नाही.
0: अच्छा सर. तर काका, आता आपण सेवानिवृत्त झालेला आहात, तर सेवानिवृत्तीनंतरचं आपलं जे जीवन आहे ते कशा पद्धतीने चालू आहे, दिनक्रम कसा चालू आहे आपला?
1: दिनक्रम अतिशय सुंदर चालू आहे. सकाळी 6 ते 7 फिरायला जाणं, 7 ते 8 पोहायला जाणं, पोहून आल्यानंतर पूजा करणं, पूजा झाली की मग पेपर वाचन करणं, आणि जे काही कोणाला आडी अडचणी असतील, काही लोकांचे फोन येतात त्यांच्या मदतीला धावून जाणं, काही आजारी माणसं असले तर त्यांना भेटायला जाणं, त्यांना काही कम मदतीची आवश्यकता असली, पैशाची आवश्यकता असली त्याची व्यवस्था करणं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला थोडं अवेअरनेस, आता या इन्शुरन्स बद्दल, हेल्थ इन्शुरन्स बद्दल अवेअरनेस करणं, आणि बऱ्याच आतापर्यंत मी जवळपास 30 लोकांचं हेल्थ चेकअप करून घेतलंय.
0: बर बर बर, क्या बात. तर आता म्हणजे हे काम करत असताना काही अडचणी, आता हेल्थ तुम्ही इन्शुरन्सचं काम करतायत किंवा सामाजिक काम करतायत, हे सामाजिक काम करताना काही कडूगोड आठवणी येतच असतात?
1: खूप अडचणी येतात त्याच्यामध्ये, कारण लोकांना आपण असे वेळ आल्यावर कितीही लोक पैसे खर्च करायला तयार असतात.
0: बरोबर.
1: आरोग्यासाठी पण जोपर्यंत आपण आधी काही त्याच्या आधी काही प्रिकॉशन घ्यावं किंवा ती खबरदारी घ्यावी हे त्यांची भावनाच नसते.
0: बरोबर.
1: आता ते इंडस हेल्थ म्हणून आहे, त्याचं ते त्याच्यामध्ये फुल बॉडी चेकअप होता.
0: बरोबर.
1: एकाच दिवसात सगळं एकाच ठिकाणी.
0: अच्छा अच्छा.
1: पुण्यामध्ये.
0: बर.
1: पण ते लोक लवकर तयार होत नाहीत, कारण 20,000 रुपये त्याची फीस आहे.
0: अच्छा.
1: पण त्याच्यानंतरही त्याचा फॉलोअप आहे त्यांचा.
0: बर.
1: पण ते लोक तयार होत नाही.
0: मग हे काम लोकांना आरोग्याच्या बद्दल जनजागृती निर्माण करण्याचं काम तुम्ही करता,
1: आणि त्याच्यामध्ये मला एक अनुभव आला की आम्ही जवळपास 40-45 लोकांचं ज्यावेळेस चेकअप झालं, त्यात काही लोक असे सिव्हिअर म्हणजे होते, म्हणजे व्हेन्स 3 व्हेन्स ब्लॉक झालेले,
0: बरोबर,
1: असे 3 लोक मी म्हणजे अक्षरशः त्यांना म्हणजे ते बायपास झाले असते नाही तर ते एक्सपायर झाले असते, त्या 3 लोकांचे जीव वाचू शकलो मी या हेल्थ चेकअप मधून.
0: बरोबर.
1: ते मला वेगळं समाधान येते.
0: अच्छा. आता तुम्ही ज्या वेळेस बीड मध्ये लहानाचा मोठा झालात, आणि आताच बीड आणि तुमच्या लहानपणीचं बीड, काय फरक जाणवतोय बीड शहराबद्दल किंवा बीड बद्दल?
1: खूप फरक आहे. आता कॉलनी, मोठमोठ्या कॉलनी झाल्यात आता बीडमध्ये, बीडचा विस्तार झालाय चारी बाजूने, आणि त्या मानाने अजून आपण नागरी सुविधा आपण उपलब्ध करू शकलेलो नाही आहेत.
0: अच्छा. अच्छा.
1: तर त्यासाठी आम्ही एक BSV इंजिनियर्स असोसिएशन केले, म्हणजे सगळे इंजिनियर्स त्याच्यामध्ये कन्सल्टिंग आहेत, डिप्लोमा आहेत, इंजिन BE आहेत, सगळे ऑल म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, तर त्यांची एक मोठी संघटना तयार केली आम्ही, त्या माध्यमातून बीडमध्ये काय काय आपल्याला विकास आवश्यक आहे आणि नगरपालिकेकडेही काही आपल्याला काही त्यांच्या त्रुटी आढळणार आहेत, आम्ही वेळोवेळी त्यांना पत्र देतो, त्यांना हे करतो, गाईड करतो, आणि त्यांना म्हणजे आमच्या सूचनाही कळवतो.
0: अच्छा अच्छा. आता काय होतं की सेवानिवृत्तीनंतर पुन्हा काही चित्रपट वगैरे काही नाटकं वगैरे बघायला तुम्ही इथं गेला असताना किंवा बाहेर पुणे मुंबईला सुद्धा गेला असताना, तर आवडलेली नाटकं काही किंवा मराठीतलं एखादा आवडलेला नट वगैरे, चित्र अभिनेता वगैरे?
1: अशोक सराफ आहे.
0: अच्छा अच्छा. बर. तर मग आता तुम्ही सेवानिवृत्तीनंतरच निरोगी राहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी काय करायला पाहिजे, काय सांगता याबद्दल?
1: निरोगी राहण्यासाठी वर्षाला आपलं हेल्थ चेकअप करून घ्यायला पाहिजे.
0: अच्छा.
1: आणि

0: त्याच्यामध्ये काही ज्या त्रुटी आढळल्यात त्या जे डॉक्टर्स सांगतील त्याप्रमाणे आपलं व्यायाम करणं किंवा त्या दृष्टीने कुठले आपले छंद म्हणजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. आणि मला रिटायरमेंट झालेल्या लोकांसाठी एक सांगायचंय महत्वाचं की प्रत्येक जण रिटायरमेंट झालेल्या माणसाला असं आठवण करून देतो की आता तुम्ही रिटायर झालात
1: बरोबर
0: तुमचं काही नाही तुम्हाला काय आता असं प्रत्येक जण प्रत्येक वेळेस असं हे करत राहतो तर रिटायर माणसाने असं खचून जायचं नाहीये
1: बरोबर
0: आणि त्यांनी असं समजायचं की आता आपल्या आयुष्याची एक दुसरी टर्म संपली आणि आपण तिसऱ्या टर्म मध्ये पदार्पण करतोय आपण जेवढ्या उत्साहाने दुसऱ्या टर्म मध्ये होतो तिसऱ्या टर्म त्या तिसऱ्या टर्म मध्ये त्याच उत्साहाने आपण गेलो पाहिजेत आणि लोकात मिसळलो पाहिजेत आणि लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की आता हे रिटायर झालेत अशी भावना आपण लोकांमध्ये सुद्धा निर्माण केली पाहिजे असं मी सगळ्यांना सुचवू इच्छितो.
1: बरोबर. आता तुम्ही ज्येष्ठ आहात आणि समाजातली ज्येष्ठ मंडळी तुमच्या बरोबर सकाळी संध्याकाळी फिरत असणारच आहे तर मग यांच्याबरोबर काम करताना त्यांना तुम्ही ज्येष्ठ म्हणून काय मार्गदर्शन करता?
0: माझं एकच म्हणणं आहे की मुलांच्या किंवा मुलींच्या संसारामध्ये जास्त ढवळढवळ न करणे हे सगळ्यात मोठं म्हणजे महत्वाचं आहे. त्यांचं त्यांचं जे आयुष्य आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं आणि आपण त्याच्या ह्याच्यामध्ये संसारामध्ये जास्त इंटरफिअर म्हणजे हस्तक्षेप न करणे आणि आपण आपलं स्वतःच आयुष्य जगणे हे महत्वाचं आहे असं मला सगळ्यांना सुचवावं वाटतं.
1: बरोबर. मग ह्या मंडळींनी आता काय होतं की समाजामध्ये सुद्धा बरेच लोक म्हणतात की आता काय आपलं किंवा त्यांच्या मनामध्ये एक निर्माण होतं की आता काय आपलं पिकलं पान गळणार अशी एक त्यांची एक मनोभावना किंवा मानसिकता तयार झाली असती. अशा लोकांनी खचून न जाता समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिकांचे संघ असतात किंवा क्लब असतात अशामध्ये सहभागी होऊन आपला दिनक्रम किंवा वेळ व्यतीत घालवायला पाहिजे. काय सांगता येईल याबद्दल?
0: बिलकुल घालवायला पाहिजे. आपले नोकरीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी पर्यटन करणं शक्य होत नाही असे दरवर्षी कमीत कमी दोन तरी वर्षात प्लॅन नियोजन करून एक 10 लोकांचा ग्रुप तयार करून पर्यटन करावं परदेशात जावं परदेशातले काही ठिकाणं बघावीत महाराष्ट्रातले किंवा भारतातले काही राहिलेले ठिकाणं पाहावीत आणि जोडीदारासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा जोडीदाराला घेऊन फिरावं एकट्याने फिरू नये असं मी सगळ्यांना विनंती करतो.
1: आणि काय होतं की आता हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. खरं पाहिलं तर नातू आणि आजोबा यांच्यामध्ये कम्युनिकेशन आणि जनरेशन दुरावा झालाय. नातू सुद्धा मोबाईलमध्ये आहे आणि आजोबा सुद्धा टी व्ही समोर आहेत तर यांच्यामधलं जे अंतर आहे आजी नातू आणि आजी नात आजोबा नातू किंवा जी दोन पिढीतलं तीन पिढीतलं जे अंतर आहे हे अंतर कमी होण्यासाठी काय करायला पाहिजे? काय सांगता येईल ज्येष्ठ नागरिक म्हणून?
0: ते अंतर कमी व्हायलाच पाहिजे कारण हे मोबाईलचं फार मोठं प्रस्त वाढलेलं आहे आणि कमीत कमी संध्याकाळचे 2 तास तरी नातू बरोबर किंवा नाती बरोबर ज्येष्ठ नागरिकांनी राहायला पाहिजे आणि त्यांना जुन्या कथा सांगल्या पाहिजेत. जुने ग्रंथ जे आपण वाचलेले असतात रामायण आहे महाभारत आहे त्याच्यातले काही किस्से सांगायला पाहिजेत. संध्याकाळी झोपताना तरी कमीत कमी त्यांना ते सगळं मार्गदर्शन होणं आवश्यक आहे.
1: हल्ली काय झालंय की तुळशीवंदनापाशी बसून आजी नातीला किंवा नातवाला गोष्ट सांगणारी ही गोष्ट दुराभास्त होऊन बसली. मग अशा लोकांनी आपल्या नातवाला किंवा आपल्या नातीला जवळ घेऊन त्यांच्या पतीला किंवा त्यांना एक थोड्या संस्काराच्या मूल्य संस्काराच्या राष्ट्रभक्तीच्या गोष्टी सांगून आपलं जीवन किंवा आपला काळ पुढील पिढीकडे हस्तांतरित केला पाहिजे. काय
0: आवश्यक आहे ते पण कसं आहे आजकालचा एवढा व्यस्त शेड्यूल आहे मुलांचा सुद्धा की इंग्लिश मीडियम आहे 99% 80% वर मुलं इंग्लिश मीडियमला आहेत. पहिलं कसं होतं मराठी मीडियम असताना ते लोकांना ते अंगवणी असायचं किंवा आपण चला संध्याकाळ झाली शुभम करती म्हणायचं.
1: बरोबर.
0: संध्याकाळ झाली की आपल्या तुळशीला पाया पडायचं आणि आजी आजोबा सुद्धा सांगायचे सगळ्यांचं म्हणजे असं सगळे केले की त्याचं अनुकरण आपोआप व्हायचं
1: निसर्ग चक्राशी ते
0: अनुरूप होतं
1: आणि आता सूर्य मावळत्या चला की त्याच्या पाया पडायचं.
0: आणि आता ट्युशनचं प्रमाण एवढं वाढलंय की संध्याकाळी तुमचे 6 ते 7 नक्कीच त्यांची कोणती तरी ट्युशन असते काहीतरी हे असते तरी म्हणजे व्यस्त असतात ते लोक.
1: परत काका आता तुम्ही तुमचं जीवन जगत असताना काही गोष्टी कडू गोष्टी काही आठवणी किंवा कडू गोड आठवणी माणसाच्या मनामध्ये राहतात तर असा काही प्रसंग अविस्मरणीय प्रसंग आहे ज्याला तुम्ही खरंच की हा प्रसंग माझ्या जीवनात आलाय बो

0: यामुळे एक हृदयस्पर्शी आठवण.
1: एक खूप मोठा वाईट प्रसंग माझ्या जीवनात आला होता. एक कुंठेपुळ साठवण तलाव म्हणून आष्टी तालुक्यामध्ये एक मोठं काम आहे. ते काम आम्हाला नवीन चालू करायचं होतं.
0: बरं.
1: तर ते काम चालू करण्यासाठी आम्ही मोजमाप घेण्यासाठी तिथे गेलो. त्या कामाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होता त्यावेळेस.
0: अच्छा.
1: मग ते लोकांनी आम्हाला, आम्ही आमचं काम करत होतो पण ते 100-150 लोक गावातले आले आणि पूर्ण आमच्या मशीन तोडून टाकल्या. आम्हाला हातपाय बांधले आमचे आणि ते बांधून आम्हाला गावात घेऊन गेले. ग्रामपंचायत मध्ये आम्हाला कोंडून ठेवलं आणि जवळपास आम्ही 4 तास कोंडलेल्या अवस्थेत होतो. मग नंतर ते सुरेश दास आमदार होते त्यावेळेस, त्यांना ती समजली गोष्ट. मग त्यांनी मग SP पथक पाठवलं, तहसीलदार आले, डेप्युटी कलेक्टर आले, पूर्ण जिल्ह्याची यंत्रणा आली आणि त्यांनी मग आम्हाला त्या गावात येऊन ते आम्हाला सोडवलं आणि ते घेऊन आले आम्हाला. रात्री आम्हाला जवळपास 4 वाजता मग आम्ही बाहेर आलो तिथून.
0: बरोबर. आता हा तुम्ही एक वेगळा प्रसंग सांगितला, असाच एखादा सुखद प्रसंग जीवनामधला?
1: सुखद प्रसंग असा आहे की मी जे संघटनेचं काम करतोय राजपत्रित अधिकारी महासंघाचं, तर त्या काम करत असताना माझ्या मनीधानी नसताना मला राज्याचं ज्येष्ठ म्हणजे उत्कृष्ट अभियंता म्हणून एक पुरस्कार असतो. तो पुरस्कार मला मुख्यमंत्री त्यावेळेस विलासराव देशमुख होते, मंत्रालयामध्ये त्यांच्या हस्ते मला ते पारितोषिक मिळालं. तो एक फार मोठा माझ्या आयुष्यातला मोठा प्रसंग आहे.
0: बरोबर. काका, आता काय होतं की आयुष्याच्या सायंकाळी जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्या हातून राहून जातात करायच्या, की आणि त्या गोष्टींची मनामध्ये खुरुखुरुक राहते की अमुक गोष्ट करायची राहिली आहे, तमुक गोष्ट करायची राहिली आहे, किती गोष्ट केल्याने समाधान मिळेल, अशा काही गोष्टी करायच्या राहिल्या?
1: अशी करायची म्हणजे आईसाठी मला खूप पर्यटन करायचं होतं पण तिची तब्येत साथ न दिल्यामुळं तिला मी जास्त फिरवता आलं नाही. मला तिला ते 4 धाम वगैरे जे फिरायचे होते त्यातले 2-3 धाम झाले तिचे, एकच धाम राहिला. पण तो तेवढी एक खंत राहिली की तिचं एक धाम राहिला तो.
0: म्हणून अच्छा अच्छा. बरं. मग आता तुम्ही जीवनाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय?
1: अतिशय म्हणजे उत्कृष्ट जीवन आहे आपल्याला हे मिळालेलं आहे, आपण याच्या जास्तीत जास्त म्हणजे लोकांसाठी काय करू शकतो आपण आणि जे अडले नडलेले लोक आहेत त्यांना मदत करणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं किंवा वेगळ्या चांगल्या मार्गाला लावणं, त्यासाठी आपण काही जास्तीत जास्त जे करता येईल. किंवा एखादं गाव आहे, आता आम्ही असा आमच्याच मनात अशी संकल्पना आहे, एखादं गाव आहे ते पूर्णपणे आपण त्या ठिकाणी भेट द्यायची आणि सामाजिक काम म्हणून त्यांच्या गावात कोणते कोणते म्हणजे उपक्रम राबवणं आवश्यक आहे, त्या गावाला कोणत्या स्कीम म्हणजे आवश्यक आहेत शासनाच्या, ह्यासाठी त्या सरपंचाला त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन मार्गदर्शन करणं आणि ते गाव कसं परिपूर्ण करता येईल, एकच गाव घ्यायचं सध्या आणि तेवढं कसं परिपूर्ण करता येईल ते पाहायचं, असं आमचं सध्या चालू आहे आमचं योजना ती.
0: अच्छा. काका, समजा मी तुमच्या हातामध्ये एखादा फोन दिला आणि त्या फोनवर तुम्ही कुठल्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला बोलणार, त्याच्याशी काय बोलणार तुम्ही?
1: आईशीच बोलावं लागेल मला.
0: हा, थोडस बोलून मनातल्या भावना तुम्ही. हा, हॅलो आई, तुमच्याशी तुमचा मुलगा सतीश देशपांडे बोलतायत.
1: हॅलो. हा, मी सतीश बोलतोय. हा, तुझ्या तू नसताना बरेच काही गोष्टी घडून गेल्यात, आम्हाला तुझी प्रत्येक ठिकाणी उणीव भासते. स्वप्नीलचं लग्न झालं, पुन्हा मला ऑफिसमध्ये मला प्रमोशन झालं, माझं डेप्युटी इंजिनियर म्हणून मी धारूरला काम केलं, त्याच्यानंतर मला 1-3 महिने कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार मिळाला. या सगळ्या माझ्या महत्वाच्या क्षणाला तू नव्हतीस हे प्रत्येक ठिकाणी मला जाणवत होतं, पण तू येऊ शकली नाहीस, मी त्याची खंत व्यक्त करतो.
0: काका, आता सेवानिवृत्तीमध्ये काम करत असताना आमची जी तरुण पिढी आहे, ही जी तरुण मंडळी आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, तर तुमच्याकडे आम्ही एक मार्गदर्शकाच्या दृष्टिकोनातून बघतो, भूमिकेच्या दृष्टिकोनातून बघतोय, एका शिक्षकाच्या भूमिकेतून बघतोय, तर आमची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे चाललेली, तर त्यांना व्यसनाधीनतेकडे न जाता त्यांनी सद्गुणांची कास धरावी, चांगल्या मार्गाची कास धरावी, यासाठी काय सांगता येईल?
1: यासाठी चांगल्या लोकांचा सहवासच राहायला पाहिजे आणि चांगले चांगले जे वाचन आहे, मोठमोठे म्हणजे आपले काही पुस्तकं आहेत, खूप छान काही काही लोकांनी इतकं छान लिहून ठेवलंय आणि प्रत्येकाचं म्हणजे विचार इतके छान आहेत, आपले वेगवेगळे महापुरुष होऊन गेले आपल्याकडं, ते आपल्याला खूप मोठा साठा आहे आपल्याकडं, पण

0: आपण त्याच्याकडे पाहत नाहीयेत.
1: बरोबर.
0: तर ते वाचन आवश्यक आहे आणि चांगल्या संगतीमध्ये राहिलं तर आपोआपच हे बाकीचे हे प्रकार कमी होतात असं माझं मत आहे. आणि जगामध्ये आजूबाजूच्या लोकांना काय आवश्यकता आहे, आपल्याकडून आपण काय देऊ शकतो, काय मदत करू शकतो, ती मोकळ्या मनाने करावी, म्हणजे आपोआपच आपलं बाकी सगळंच आयुष्य चांगलं जाईल अशी माझी अपेक्षा.
1: अच्छा, आपल्याला आपल्या आवडतं एखादं गीत आपलं सांगायचं राहिलं आहे.
0: माझं एक दिन बीत जाएगा हे खूप आवडीचं गाणं आहे.
1: अच्छा अच्छा, तर श्रोत ऐकूयात सतीश देशपांडे सरांच्या आवडीचं धर्म करम या चित्रपटातील ही रचना आहे.

0: तर देशपांडे सर, आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एकूणच आपल्या जीवन कार्याबद्दलची एक सर्व वाटचाल इथे आमच्या सर्व श्रोत्यांशी सांगितली, त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आणि ज्येष्ठ नागरिकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
1: आत्ताच आपण सतीश देशपांडे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि याबरोबरच आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
0: श्रोतो, आता आपण पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात सतीश देशपांडे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. पाऊलवाटा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोता सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
1: श्रोता नमस्कार. आजच्या

श्रोतो नमस्कार. आजच्या गाथा रहे मेरा दिली या कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कीचकवध या चित्रपटातील गीतरचना. हे गाणं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय गीतरूपी रत्न आहे. 1959 साली प्रदर्शित झालेल्या कीचकवध या चित्रपटामधील ही गीतरचना हे गाणं रसिकांच्या मनामध्ये आजही तितकंच घर करून आहे. ग. दि. माडगूळकरांच्या विलक्षण प्रतिभेने नटलेलं हे गाणं मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांच्या सुरेल संगीतानं सजीव झालेलं आहे. लता दिदींचा मधुर आवाजानं या गाण्याला चिरंतन सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. श्रोतो हे गाणं ऐकताच मन एका वेगळ्याच दुनियेमध्ये हरखून जातं. शब्दांची जादू, संगीताची मोहिनी आणि लता दिदींच्या स्वरातील जिवंतपणा ही या गाण्याची वैशिष्ट्ये सांगता येतील. मराठी चित्रपटातील अशा अजरामर गाण्यांमुळे आपलं भावजीवन समृद्ध झालेलं आहे. श्रोतो धुंद मधुमती रात्रे हे गाणं म्हणजे एक अनुभूती आहे जी ऐकताना शब्द, सूर आणि स्वर या तिन्हींच्या अद्वितीय मिलापाचा अनोखा आस्वाद मिळतो. प्रेमाच्या उत्कट भावना व्यक्त करणारं दुसरं इतकं सुंदर गाणं क्वचितच आढळेल. म्हणूनच हे गाणं आजही रसिकांच्या मनामध्ये रुंजी घालतं. पूर्वीच्या काळातील अशी गाणी केवळ मनोरंजनापुरती नव्हती तर ती मनशांती देणारी, तणाव हलका करणारी, आत्मिक आनंद देणारी आणि भावभावना समृद्ध करणारी असायची. त्यामुळंच त्यामध्येच गोडवा, सुसंवाद आणि भावनांचा नाजूक प्रवाह असायचा. त्यामुळंच धुंद मधुमती रात्रे या गीतांसारखी गाणी आजही हृदयाला आत्मसुखाच्या स्पर्शाची जाणीव करून देतात. ऐकूयात कीचकवध या चित्रपटातील गीतरचना.

श्रोत्यात ऐकूयात मोलकरीण या चित्रपटातील गीतरचना। श्रोत्या, आईचं प्रेम, तिची माया, तिची ममता, आपल्या मुलासाठी तिच्या अंतःकरणातून उमटणारी प्रार्थना यापेक्षा पवित्र काहीच असू शकत नाही। 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोलकरीण या चित्रपटातील देवजरी मज कधी भेटला हे गाणं मातृत्वाचं स्वरूप अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीनं उलगडून दाखवतं। गीतकार जनकवी पीळ सावराम यांनी लिहिलेल्या या गीताला वसंत देसाई यांच्या भक्तिरसामध्ये नाहलेल्या संगीतानं आणि आशा भोसले यांच्या प्रेमळ आवाजानं अजरामर केला आहे। या गीताचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचा संयत आणि मनोज्ञ अभिनय। त्यांच्या सहज सुंदर भावाविष्कारामुळे हे गाणं आणखीनच जिवंत झालं आहे। श्रोतो, हे गाणं मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमूल्य ठेवा आहे। आईच्या निरपेक्ष प्रेमाचा, तिच्या लेखनासाठीच्या शुभेच्छांचा हा एक सुमधुर गजर आहे। गीतकाराचे अर्थपूर्ण शब्द, संगीतकाराची भक्तिरसपूर्ण चाल आणि गायिकेचा हळवा आवाज आणि सुलोचना दीदी यांचा संयत अभिनय या साऱ्यांमुळे हे गाणं अजरामर झालेलं आहे। आजही हे गाणं ऐकताना, पाहताना आपल्याला आईच्या प्रेमाची उब अनुभवता येते असंही गीत। या गीताचा भावार्थ अधिक प्रभावीपणे बनवण्याचं श्रेय अभिनेत्री सुलोचना दीदी यांना जातं। सुलोचना दीदींनी या गाण्यातील आईच्या भावना आपल्या संयत आणि प्रभावी अभिनयातून सजीव केलेल्या आहेत। त्यामुळं हे गाणं केवळ ऐकतानाच नव्हे तर पाहतानाही काळजाला भिडतं। पारंपरिक भक्तिगीताचा बास दिला आहे। आशाताईंच्या मधुर आवाजानं गाण्यातील भावना अधिक गहिऱ्या झालेल्या आहेत। ऐकूयात मोलकरीण या चित्रपटातील गीतरचना।

शेकडो काही गाणी अशी असतात की ती ऐकल्यावर उत्साह वाटतो, अंगामध्ये एक ऊर्जा संचारते आणि छाती अभिमानानं भरून येते. त्यातलंच एक गीत म्हणजे शूरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूरामी सरदार हे गीत मराठा तुका मिळवावा या ऐतिहासिक चित्रपटातलं एक अत्यंत प्रेरणादायी गाणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामध्ये मावळ्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाची गाथा सांगितली आहे. मराठा तितुका मिळवावा या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी धर्म, देश आणि देशभक्तीसाठी जोपासलेला पराक्रम दाखवलेला आहे. त्यांच्या संघर्षाच्या क्षणाची आणि बलिदानाची कहाणी या चित्रपटामध्ये अत्यंत प्रभावीपणे सादर केली आहे. शांता शेळके यांच्या ओजस्वी शब्दांनी, आनंदघन यांच्या दिमागदार चाली आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरांनी या गीताला अजरामत्व प्राप्त झालेलं आहे. हे गाणं एक मनामध्ये ऊर्जा संचारते. या गाण्यानं मराठा योद्ध्यांचे शौर्य, त्याग आणि मातृभूमीविषयीच्या प्रेमाची भावना अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. या शूरवीरांना देव, देश आणि धर्मासाठी प्राणही अर्पण करायला कसलीही भीती वाटत नाही. आनंदघन अर्थात लतादीदींचे प्रभावी संगीत आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर अर्थात बाळासाहेब यांच्या भारदस्त जोशपूर्ण आवाजानं या गाण्यावर शौर्याचा रंग चढला आहे. त्यामुळेच शौर्य भावनेला अधिकच धार आली आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती हे केवळ एक गाणं नसून मराठ्यांच्या अदम्य पराक्रमाची, त्यागाची आणि मातृभूमीविषयीच्या निष्ठेची अभिव्यक्ती आहे. आजही हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. ऐकूयात मराठा तुका मिळवावा या चित्रपटातील गीतरचना.

शक्यतो धरिला पंढरीचा चोर हा 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या पंढरीची वारी या चित्रपटामधील अभंग आहे. भक्तिगीत रचना आहे जो संत जनाबाईंच्या मूळ अभंगावर आधारित आहे, ज्यात विठोबाला पंढरीचा चोर रूपकात्मक उपमा दिलेली आहे. पंढरीची वारी या चित्रपटाचं दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केलं तर निर्मिती अण्णासाहेब घाडगे यांनी केली आहे. बाळ पळसुले संगीतकार, विजय देशमुख कॅमेरामन तर जावेद सय्यद संकलक होते. कथेचा केंद्रबिंदू पंढरीची वारी असा होता. या गीतामुळे हे गाणं चित्रपटातील बैठकीच्या दृश्यामध्ये सादर होतं. विठोबाचं रूप धारण करून केलेल्या लहान मुलामुळे हे दृश्य आणखी प्रभावित होतं. संगीतकार बाळ पळसुले यांनी पारंपरिक अभंग संगीत आणि चित्रपट धाटणीचं मिश्रण केलं आहे. हार्मोनियम, तबला आणि गायकीचे गाण्यात भक्तिरसांचा छान संगम केला आहे. तबला आणि गायकीनं गाण्यामध्ये भक्तिरसाचा छान संगम केला आहे. गायिका अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातून भक्तीची अगाध गहिराणी आणि आत्मसमर्पणाची भाव नेमके उमटतात. त्यामुळे प्रेक्षकांना केवळ ऐकायलाच नाही तर त्यात सामील होण्याचा अनुभव येतो. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रांमध्ये हे गाणं आवर्जून ऐकलं आणि गायलं जातं. ऐकूयात पंढरीची वारी या चित्रपटातील गीतरचना.

कबीराचे विनतोषेले कौशल्येचा रामबाई हे गीत केवळ शब्द सूर आणि भावनेचा एकत्रित संगम नाही तर ती भक्तीची सचेतन अनुभूती आहे. शतो 1950 मध्ये आलेल्या देवपावला या चित्रपटातील हे गाणं गीतकार ग. दि. माडगूळकर, संगीतकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि गायिका माणिक वर्मा या शब्द सूर रत्नांनी अजरामर केला आहे. या गीतामध्ये कबीर शेला विनत आहे, पण त्याच्या विनकामामध्ये केवळ सूत नाही तर तो रामनामाची सूक्ष्म गुंफण आहे. कबीराचे विनोतो शैले कौशल्येचा रामबाई या ओळीमधूनच स्पष्ट होतं की कबीर केवळ वस्त्र विणत नाही तर त्या विणकामामधून प्रभूचं स्वरूप साकारत आहे. शितळ हे गाणं, हे गीत या गीताला अजरामर बनवण्यामध्ये तितकीच महत्वाची भूमिका बजावली आहे गायिका माणिक वर्मा यांनी. त्यांचा आवाज हा या गीताचा आत्मा आहे. त्यांनी गीतातले शब्द केवळ गायले नाहीत तर ते जणू अनुभवले आहेत. त्यांचा स्वर कमालीचा शुद्ध, भावपूर्ण आणि निस्वार्थ आहे. त्यांच्या गायकीतून एक भक्तिमय प्रामाणिकपणा जाणवतो जो श्रोत्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचतो. आणि श्रोतेहो, हे गीत केवळ एक चित्रपट गीत नाही तर तो एक ध्यानमंत्र आहे. हे गाणं ऐकताना आपणही जणू कबीरासोबत एका कोपऱ्यात बसून शांतपणे शेला विणत राहतो आणि भक्तीची ही वीण जसजशी पुढे जाईल तसतसे त्या शेल्यावर रामनाम उमटू लागतो. ऐकूयात देवपावला या चित्रपटातील गीत रचना.

अक्षरशः 1970 दशकातली मुंबई रविवारची निवांत दुपार चाळीतल्या एका लहानशा खोलीमध्ये मित्राची मैफल रंगली आहे. पेटीवर बोट फिरत आहेत. स्वरांचे जणू जादू होते. प्रथम तुझं पाहता हे भावगीत सादर होते आणि प्रत्येक जण त्या क्षणात हरवून जात आहे. आहा हा काय माहोल आहे. या मैफलीमध्ये सामील व्हायला कुठल्या रसिकाला आवडणार नाही श्रोते हो. राजा ठाकूर यांच्या मुंबईचा जावई या चित्रपटामधलं हे गाणं आजही रसिकांच्या मनामध्ये ताजं आहे. सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचे सुरेल संगीत, गदी माडगुळकरांचे अर्थवाही बोल आणि रामदास कामतांचा भावपूर्ण आवाज यांचा सुरेख संगम म्हणजेच हे गीत. रामदास कामत यांनी इतक्या भावपूर्ण स्वरामध्ये हे गीत गायलं आहे की प्रत्येकाला आपलीच एखादी आठवण जागवते की काय असं होतं. अरुण सरनाईक हे स्वतः गायक असल्यामुळं त्यांनी ते अत्यंत भावपूर्ण पद्धतीने सादर केलं आहे. सुधीर फडके यांनी बांधलेली चाल सुरेल आणि मनात भिडणारी आहे. प्रथम तुझं पाहता हे गाणं मराठी भावगीतांच्या सुवर्ण काळातलं एक सुंदर पान आहे जे आजही अगदी ताजं आहे. प्रेमाच्या पहिल्या क्षणांचे वर्णन करणारं हे गाणं मराठी रसिकांच्या मनामध्ये आजही घर करून आहे आणि पुढील अनेक शतकं ते राहील यात शंका नाही. अरुण सरनाईक, बाबूजी, रामदासजी आणि गदिमांसाठी हे गाणं नक्की ऐका. ऐकूयात मुंबईचा जावई या चित्रपटातील गीतरचना.

1986 मध्ये प्रदर्शित अलका कुबल आणि अशोक सराफ यांच्या संयत अभिनयानं सजलेल्या तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटामधील जरा विसावू या वळणावर हे गीत आजही असंख्य मराठी रसिकांच्या मनामध्ये एक खास स्थान राखून आहे, घर करून आहे. गीतकार सुधीर मोघे यांच्या हळुवार शब्दांना अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजांची आणि संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांच्या सुरेल संगीताची साथ लाभल्यामुळे हे गीत एक अविस्मरणीय कलाकृती ठरलं आहे. जरा विसावू या वळणावर हे गीत केवळ एक संगीतबद्ध कविता नसून ते जीवनाच्या एका विश्रांतीच्या क्षणाचे सुंदर चित्रण करतं. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर या ओळी जीवनातील त्रासदायक प्रसंग आठवणी विसरून एका शांततेच्या क्षणी स्वतःला थोडा विसावा देण्याची भावना व्यक्त करतात. प्रत्येक कडव्यातून जीवनाच्या विविध टप्प्यांची नात्यांची आणि भावभावनांची गुंतागुंत आपल्या समोर उभी राहते. नात्यांमधील अपरिहार्यता त्यातल्या खट्याळ भावना उगाच हसतो उगाच रुसतो हे सारं आपल्याला आपलंस वाटतं. शतवळ हे गीत मानवी जीवनातील सततच्या धावपळीपासून थोडा वेळ बाजूला ठेवून एका क्षणभराच्या वळणावर थांबण्याचं आवाहन आपल्याला करतं. या विश्रांतीत आत्मपरीक्षण भावना आणि नात्यांची जाणीव होते. खेळ जुना हा युगायुगांचा रोज नव्याने खेळायचा अशा ओळी जीवनाच्या चक्राकार प्रवासाचं भान करून देतात. सुरांची सादगी आणि आवाजातील कोमलता हे या गीताचं खरं सौंदर्य आहे. अनुराधा पौडवाल यांचा स्वर गीतातील भावना अधिक तीव्रतेने पोहोचवतो. सुहासचंद्र कुलकर्णी यांचं संगीत गीतातील शब्दांशी एकरूप होऊन शब्द संगीत स्वर यांचा अप्रतिम त्रिवेणी संगम इथे घडतो. शतव या गीतातील वळण ही संकल्पना केवळ भौगोलिक प्रवासातील वळण नसून ती जीवनाच्या प्रवासातील एक तात्कालिक संधी आहे. थांबण्याची शांत बसण्याची स्वतःशी संवाद साधण्याची धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण अनेकदा फक्त पुढे जाण्यातच व्यस्त असतो व्यग्र असतो. पण या वळणावरचा विसावा आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये डोकावण्याची संधी देतो. जिथे भूतकाळाचे ओझे क्षणभर बाजूला ठेवता येते भविष्यकाळाची चिंता विसरता येते आणि वर्तमानाचा श्वास जाणवतो. या विश्रांतीतूनच नव्या अर्थानं जगण्याची जाणीव होत जाते. कदाचित हेच वळण आपल्याला आपल्याशी पुन्हा एकदा भेट घडवून देतं. जिथे आपण म्हणून थोडा वेळ असतो जरा विसावू या वळणावर हे गीत केवळ एक भावगीत नाही तर ते प्रत्येकाच्या जीवनातल्या अशा क्षणांचे प्रतीक आहे जिथे आपण स्वतःला थांबून पाहतो विचार करतो आणि नव्याने पुढे जाण्याची ऊर्जा घेतो. अशा गीतांची खरी ताकद म्हणजे त्यांची काळाबरोबर अधिक अर्थपूर्ण होत जाणारी अनुभूती आणि म्हणूनच हे गीत कालातीत ठरतं. ऐकूयात तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील गीतरचना.

क्षेत्र मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक भक्तिगीतं आजही रसिकांच्या मनामध्ये अढळ स्थान राखून आहेत. त्यापैकीच मला हे दत्तगुरु दिसले हे गीत विशेष उल्लेखनीय असं गीत आहे. आशा भोसले यांच्या भावपूर्ण आवाजातून आणि सुधीर फडके यांच्या मधुर संगीतानं सजलेलं हे गीत केवळ एक गाणं नसून दत्तभक्तीचा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव आहे. दत्तात्रेय हे भारतीय अध्यात्मातील अद्वितीय दैवत मानलं जातं. ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवतांचे एकत्रित स्वरूप म्हणजे दत्तात्रेय. गीताच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बैसले, मला हे दत्तगुरु दिसले. या ओळीतूनच दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचं साक्षात स्वरूप असल्याचा भाव प्रगट होतो. दत्तात्रेयाच्या प्रतिमेमध्ये गाय, वासरू आणि चार श्वान हे घटक विशेष महत्वाचे आहेत. गीतातील माय उभी ती गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी या ओळी मातृत्व, वात्सल्य आणि करुणेचे प्रतीक आहेत. गाय ही पृथ्वी मातेचे आणि सर्व जीवांच्या पालनपोषणाचं प्रतीक मानलं जातं. वासराकडे प्रेमानं पाहणारी गाय हे जगाच्या कल्याणासाठी सदैव जागरूक असलेल्या दत्त तत्वाचं दर्शन घडवतं. कृतज्ञतेने श्वान बिचारे पायावर झुकले या ओळीतून श्वानाचे प्रतिकात्मक महत्व उलगडतं. दत्तात्रेयाच्या चार श्वानांना चार वेदांचं प्रतीक मानलं जातं. निष्ठा, जागरूकता, कृतज्ञता आणि गुरुभक्ती या गुणांचं ते प्रतिनिधित्व करतात. गुरुचरणी समर्पित झाल्यानंतर अहंकार

विरघळतो, गळून पडतो आणि मनामध्ये एक अद्भुत शांतता निर्माण होते. प्रत्येक श्वासात नामस्मरणाचा स्पर्श जाणू लागतो. जीवनातील अडथळेही गुरुकृपेने सहज वाटू लागतात. भक्ताच्या दृष्टीत संपूर्ण विश्वच एक साधना बनते. शेवटी दत्ततत्वच हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे याची जाणीव दृढतेने होते. ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील ही गीतरचना.

शेगाव हे जीवन सुंदर आहे हे चौकट राजा चित्रपटामधील गीत आपल्याला धावत्या आयुष्यात थांबून जगण्यातील साध्या क्षणांचं सौंदर्य ओळखायला शिकवते आणि प्रत्येक दिवस नव्यानं जगण्याची प्रेरणा देते. आधुनिक जीवनशैली, धावपळ, कामाचा ताणतणाव आणि सततची स्पर्धा यामुळे आजचा माणूस अनेकदा थकून जातो. दैनंदिन आयुष्यातील इतक्या समस्या मोठ्या वाटू लागतात की जीवनातील साधे सुंदर क्षण आपल्या नजरेआड होतात. आणि अशा वेळी कवी सुधीर मोघे यांचं हे जीवन सुंदर आहे हे गीत आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतं. आशा भोसले यांच्या मधुर आवाजात आणि आनंद मुडक यांच्या सुरेल संगीतानं साकारलेलं हे गाणं चौकट राजा या चित्रपटामधील असून आजही तितक्याच ताजेपणानं मनाला स्पर्श करतं. श्रोतेहो, या गीतामध्ये जीवनाचा दोन बाजू अत्यंत संवेदनशीलपणे दाखवण्यात आले आहेत. एकीकडे निसर्गाचं शांत निर्मळ सौंदर्य आणि दुसरीकडे शहरातील गोंधळ, गर्दी, गोंगाट, नितळनिळाई आकाशाची आणि क्षितिजांची लाली या ओळी निसर्गातील सौंदर्याची अनुभूती देतात, तर इमारतीच्या जंगलांचा वनवास ही प्रतिमा आधुनिक शहरी जीवनातील वास्तव समोर आणते. कवी जीवनातील विरोधाभास दाखवताना निराशा निर्माण करत नाहीत, तर उलट त्या दोन्ही अनुभवातून सौंदर्य शोधण्याचा संदेश देतात. निसर्गातील पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, पाण्याची झुळझुळ

वाऱ्यांचे शिव ही केवळ दृश्य नाहीत तर जीवनातील शांततेचे प्रतीक आहेत. परंतु शहरातही एक वेगळे संगीत असतं. लोकलचा ताल, गजबजलेला रस्त्यांचा आवाज, पंख्यांची गरगर, कवी सांगतात की हे सर्व जीवनाचाच भाग आहे. आनंद केवळ हिरव्यागार डोंगरात नाही तर रोजच्या साध्या क्षणांमध्येही दडलेला असतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये लोक सतत इतरांच्या आयुष्याशी तुलना करत राहतात आणि त्यामुळं स्वतःच्या आयुष्यातील साधे सुंदर क्षण दुर्लक्षित होतात. अशा वेळी कवी सुधीर मोघे यांचं हे जीवन सुंदर आहे हे गीत आपल्याला थांबवून स्वतःकडे कृतज्ञतेने पाहायला सांगतं. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश, पावसांच्या सरी, गरमागरम चहा आणि प्रिय व्यक्तीशी झालेल्या साध्याशा गप्पा, हेच क्षण जीवन खऱ्या अर्थानं सुंदर बनवतात. आनंदासाठी मोठ्या यशाची किंवा भव्य घटनांची गरज नसते, तो छोट्या अनुभवातूनच उमलतो. या गीतात स्वीकाराची महत्वाची जाणीवही आहे. जीवनात सुख, दुःख, शांतता, गोंधळ हे एकत्रच येतात. परिस्थिती बदलण्यापेक्षा तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली तर मनशांती आणि समाधान सहज सापडतं. आणि म्हणूनच श्रोत्यो, हे गीत आपल्याला सांगतं, जीवन जसं आहे तसं स्वीकारलं तर ते खरोखर सुंदर आहे. आजच्या तणावपूर्ण काळामध्ये अशा आशावादी आणि सकारात्मक विचारांची नितांत गरज आहे. हे गीत आपल्याला सांगतं की जीवनामध्ये सौंदर्य शोधण्याची जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येक दिवस नव्यानं अनुभवला तर साधेपणातही आनंद सापडतो. एकंदरीत हे जीवन सुंदर आहे. हे केवळ गीत नसून जगण्याची एक तत्वज्ञानपूर्ण शिकवण आहे. निसर्गात असो वा शहरात, शांततेत असो वा गोंधळात, जीवनाचा प्रत्येक रंग स्वीकारून आनंदानं जगणं हीच खरी जीवन कला आहे. आणि म्हणूनच आपली दृष्टी सकारात्मक असेल तर खरोखरच जीवन सुंदर वाटतं. शोधो, ऐकूयात चौकट राजा या चित्रपटातील गीतरचना.

श्रोते, आताच आपण चौकट राजा या चित्रपटातील गीतरचना ऐकलीत. संगीत निजन होतं आनंद मोडक यांचं, तर सुर होता आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा. बरं, तर श्रोते, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:50 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत मिश्र संहिता कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील कविवर्य नादव महानोर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

शकतो. आता आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत नियोजन होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच. शकतो या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र संहिता कार्यक्रम संपला. मिश्र संहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते. हो, आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशेनकर आपल्या मनापासून स्वागत करते.

माझ्या श्रोते हो, गुणसागर गंभीर पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेहो नमस्कार. गुण सागर गंभीर लय सुजान अशा शब्दात त्यांचं वर्णन निळकंठ बुवा अभ्यंकर आपल्या शिष्यांना सूरताला भान आणि ज्ञान ज्यांनी दिलं असे निळकंठ बुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वर्षा ते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुनं नातं आहे.
1: खूप जुनं नातं आहे.
0: आनंदाचा भाग ना.
1: अतिशय आनंदाचा भाग आणि या कारणासाठी.
0: होय बरोबर. वर्षा भावे हे नाव सर्व परिचित असं आहे. प्रांगण या संस्थेच्या वतीने 28 वर्ष मुलांना कला संस्कार देणारी अशी संस्था तिच्या संस्थापिका वर्षा भावे. निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या 1984 ते 2000 सालापर्यंत शास्त्रीय संगीताची तालीम घेतली आणि गुरूंकडनं आपलं जे काही मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षा ते सातत्याने देत आहेत. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षा ते सातत्याने करत आहेत. आणि आज वर्षा देण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठ यांचं जनशताब्दी वर्ष हे आता समाप्त होत आहे. यानिमित्त बुवांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. अनंत अंत नको पाहू जाशी कुठे नवनीत चोरा थोराहूनही तोरशिहरी गोकुळीचा चोर नाम घेता मुखी राघवाचे अशी कितीतरी गाणी बुवांनी संगीतबद्ध केलेली आहेत. तर आज त्यांच्याच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार. तुम्हाला बुवांचा सहवास हा दीर्घकाळ लाभला नाही का?
1: हो खूपच दीर्घकाळ लाभला. माझं लग्न झालं त्याच्या आधी मी पंडित काणेबुवांच्या शिकत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई खाडील त्याकडे लहानपणापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा काणेबुवांच्याकडे मी शिकत होते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला. मी मुंबईला येणार होते सांगली सोडून. तर तेव्हा त्यांनी मला गुरुवर्य अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं आणि त्यांनी मला ते आवर्जण्यासाठी सांगितलं. ते मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतीलच, प्रश्नच नाही. ते शिष्य आहेत. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथांच्या गायकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला फार आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण ते 22 वर्ष सी रामचंद्रांकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी म्हणजे शिलेदारांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली. आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या चाली होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्या चाली इतक्या इंटरेस्टिंग होत्या, इतक्या छान होत्या, म्हणजे प्रभावित करणाऱ्या होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटलं की असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काहीतरी वेगळं मिळेल. मला माहिती नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्या बाबतीत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
0: आणि लहान मुलांच्या अनेक असंख्य गाणी तुम्ही स्वतः सुद्धा केलेली आहेत.
1: होय.
0: हा बुवांचाच आशीर्वाद तुम्ही म्हणत?
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: एका गुरुंनी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाण्याची ही
1: हो
0: वाट दाखवली.
1: ते दोघ घनिष्ठ मित्र होते, अतिशय जवळीक होते त्यांच्या दोघांना.

एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि गाणेभूत सुद्धा म्हणजे गवईचे गवई असं आपण म्हणू, अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋषितुल्य गुरु होते. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं, म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांच्याकडे शिक्षक. मी त्याच्या आधी चिंतू मेहकरांचे गाणे शिकले, त्याच्यानंतर इचलकरंजीला प्रभा

0: वर्षातील सांगली इचलकरंजीमध्ये संगीताचं तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात. पुढे
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर म्हणजे काणेबुवांच्या बुवांच्याकडे आल्यानंतर एक गुरु म्हणून थोडंसं आपलं वय पण आपण थोडंसं मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली म्हणजे वेगळेपण असं म्हणायला पाहिजे.
0: काही प्रमाणात तुलना सुद्धा आपल्या मनात होते.
1: वेगळ्या प्रकारची तुलना होती ती. म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब वत्सल, घरात गाई गुरु, नंतर शेती हाती आणि मग आम्हाला अगदी मनसोक्त शिकवणं असं चालायचं. जेवायला खायला खायलायचं अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंब वत्सल प्रेमळपणा होता त्याच्यात. आणि एकटे होते, त्यांनी लग्न केलेलं नव्हतं, त्यामुळे अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मट होते, निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्व प्रणाली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला दहशत होती त्यांची. एक प्रकार
0: शिस्तप्रिय,
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं शिकवताना सुद्धा म्हणजे काणेबुवांची शिस्त होतीच, प्रश्नच नाही, पण अभ्यंकर बुवांची शिस्त करडी होती. हा म्हणजे दरारा होता. आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने झालेलं असल्यामुळे आवाज गावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते. आणि त्या

0: विचाराप्रमाणे ते मला शिकवत. म्हणजे माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे कीर्ती शिले.
1: अच्छा. म्हणजे त्या सुद्धा श्रीकंठबुवांच्या शिष्या.
0: ती तर त्यांच्याकडे 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांच्या बद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत आम्ही कंटाळू. ते कधीही कंटाळायचं नाहीत, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशेष लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत, ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे मला याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांच आहे आणि त्यांच्या मुखातून जे आले आहे ते अंशतः जेवढं मला ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
1: म्हणजे आपल्या शिष्यांवरती घेणारे असे गुरु तुम्हाला लाभले कंटाळता अथक ते शिकवत असत
0: अगदी
1: आणि त्यांच्या मनाप्रमाणे तुमच्या गळ्यातून जोर उतरत नाही तोवर ते पुन्हा पुन्हा
0: शिकवत असत.
1: पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक अशी शिकवणी का काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचा?
0: वैयक्तिकच असायची खर तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला मी एम ए करत होते.
1: हा.
0: त्यामुळे काणेबुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे एम ए वगैरे हे काय बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू आधी स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यंकर बुवांच्याकडे खर तर ते भेटायचे नाहीत, कारण ते एकटे राहत असल्यामुळे ना असंच त्यांचं काही ना काही चालू असायचं, रेकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर असत. त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकत असे, मी येऊन गेले बुवा आणि मला तुम्हाला भेटायचंय आणि मी बुवांची शिष्य आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
1: अच्छा.
0: हा. ते माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे ते खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांना आमची सगळी कौटुंबिक माहिती होती.
1: हा, हा.
0: त्यामुळे ते घरी आले, मी अर्थात पत्ताही लिहित असे.
1: पण हाही मोठे पण
0: हो खूपच. आणि आले आणि काय केलं, मी त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या ती चिठ्ठ्या ठेवायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते.
1: बर.
0: आणि मला म्हणाले की मी आता परवा तुमचं एके ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बर.
0: म्हटलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं दादर माटुंगा तुम्ही क्लासिक गायला आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होत?
0: नाही मला माहित नव्हतं. नंतर मला माझ्या सासूबाई म्हणल्या की आज अंकरबुवा आले होते तुझ्या गाण्याला. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं पण माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं तर त्या दिवशी, कारण मी खूपच वर्ष आधी पाहिलं होतं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्याकडे त्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले मी यांना शिकवायला तयार आहे आणि ह्या फार चांगली गोष्ट, म्हणजे अतिशय मजेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे. बरं. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होतं. आणि मग नंतर म्हणाली येतो आणि म्हणाले मी आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5:30 वाजता येईन.
1: बर. अच्छा.
0: घरी येईन तुमच्याकडे. तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईनी सासऱ्यांनी मिस्टरांनी म्हणजे खूप चांगलं स्वागत केलं त्यांचं. तुम्ही फी काय घेणार बुवा असं विचारलं तर ते म्हणले नाही नाही ह्यांनी रियाज मारायचा भरपूर, चांगलं गायचं, ही माझी फी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोटात गोळा झाला म्हणजे. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष आहेत ना ते सगळे काढायचं, ते सगळं पुसून टाकायला लागेल पहिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असतं ना म्हणजे गाणं शिकलेले पदवी सुद्धा घेतलेली होती
0: तरी सुद्धा त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं हो तुम्ही म्हणाल तसं मी तयार.
1: तर किती कठीण आहे म्हणजे क्लास सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी देऊ पहिला असं होऊन जात.
0: खरंच असं आता
1: बदललंय,
0: बदल खूपच बदल आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापडली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच ते मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलंच करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतक्या गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिरायला लागले की नाही असा नाही लावायचा षडज, हे सुरात नाही आहे, हे असं नाही चालणार, उतार असा नको, श्वास इतका नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअर

0: अवेअरनेस जागरूक आम्हाला नव्हती. म्हणजे आईबांच्याकडे शिकत असताना अर्थातच असू पण बुवा फारस बोल नसत. अभ्यंगबुवांचं कसं ते जिथे तिथे हे असं आहे म्हणून असं नाही करायचं असं सारखं सांगत. कदाचित चित्रपट सृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि वी आर देवधरांच्यामुळे पण की आवाज साधना म्हणजे आवाज असा असा लागला की अशात मी एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्हाला तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही आपली कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे. हे त्यांनी मला पहिले
1: केवढा विचार आहे
0: खूपच मोठा विचार आहे आणि हा म्हणजेच अगदी काय बरं म्हणतात साक्षात काही म्हणजे हा शब्द मोठा असला तरी खरंच म्हणजे क्लिक होणारा असा तो विचार होता आणि त्या विचाराने मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे मला त्रासच व्हायचा. मी अगदी 100% सांगते की ते तितकंसं सोपं नव्हतं जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा ते अनविंगली झालेले असतात. आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात पण आपल्याला त्या गोष्टीतून काय काय घेता येतं काय घेता येत नाही हे कळण्याचं वय नसतं बुद्धी नसते ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं आणि मग मला वाटायला लागलं नाही मला हे असं करायचंय. म्हणजे जलद ताण घेताना तोंड वाकडं नाही झालं पाहिजे. एखादा शब्द उच्चारताना जर तो दीर्घ असेल तर तो दीर्घ असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगममध्ये शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की तो जो श्वास आहे श्वासाच्या जागा आहेत कुठे मध्ये पोकळ श्वास मोठा श्वास दीर्घ श्वास शॉर्ट पटकन श्वास घेऊन गाण्याचे पुढे हे सगळंच
1: टेक्निक त्याच्या तंत्र
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांच्याकडनं शिकायला मिळालं होतं आणि ते कुठे वापरायचं स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काही आम्हाला उदाहरण ऐकू शकाल म्हणजे सूर लावण्याची पद्धत काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करतात.
0: हा आता ए माथे जड चंद हा जो चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका श्वासात यायचा नाही. म्हणजे तिथे काही क्षमा वगैरे नव्हती ते म्हणायचं येत कसा नाही आलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा श्वास अजून आहे
1: दमसास आपला किती पाहिजे
0: असं समोरच्याला वाटलं पाहिजे. म्हणजे तुमची दया नका येऊ देऊ ना दमसास चांगला ठेवा.
1: खरी आवाज साधना जी म्हणतात ती
0: त्यांच्याकडे करून नंतर आकार इकार उकार ह्या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे इचा उच्चार खूप वेळा गीता गाताना मुलींचा ए येतो किंवा ऐकू येतो तर ते त्यांनी कधीही मान्य केलं नाही. त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा आग्रह म्हणणे हट्ट असायचं की असं असंच झालं पाहिजे. अजून काही शब्द म्हणजे जेव्हा एखादं गीत किंवा भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी नवनीत चोरा या गाण्यामध्ये सेल रात गवळण वेळी तर असे शब्द मला से तो दीर्घ आहे तर असेल रात असं कधीतरी मी म्हणायचे तर ते म्हणे असं कसं तुम्हाला मराठी भाषेत काही अभ्यास नाही का तुमचा असं असं तुम्ही से शॉर्ट कसा म्हणू शकता. मग मी असेल असं मी म्हटलं तर म्हणजे गाण्याचा भाव काय असेल राधा गवळणवेळी असेल राधा गवळणवेळी मग ते तसं नको का असेल राधा गवळणवेळी तो असेल हा शब्द किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला बीट आला पाहिजे की ज्या योग्य त्या शब्दाचा तुकडा पडणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत म्हणजे क्लासिकल मध्ये लाईट मध्ये भक्तिगीत भावगीत गझल नाट्यपद या सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार ते सतत बोलत असत आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला ते आपोआप मिळालेलं शिक्षण ते मला फार उपयोग आला.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. तुम्ही शिकत होतात त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत,
1: हो हो,
0: त्याच्या जोडीने ही
1: शिकवायची
0: सगळी संगीताची.
1: हो हो, ऍक्च्युली काय व्हायचं माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच, पण सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता. आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर, ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्यांना अनुभवायला मिळालं असल्यामुळे ना, आम्हाला शिकत असताना त्याच्यावर सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून जाऊ 2-3 तास
0: की त्या 2-3 तास,
1: हा हा, सहजच. अच्छा, 5-5:30 ला आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 6:45 जे सुरू करतो ते 8:30 तरी सहज वाजायचे क्लासिकल संपायला.
0: तासाभराचा क्लास
1: कधीच कधीच. आणि त्यानंतर त्यांना आठवायचं की आता हे तुम्हाला मी हे जरा नाट्यप सांगतो, किंवा हा एक नवीन भजन आहे ते ऐका, हे आमच्या श्री रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, पण ते गायकीच्या अंगाने कसं होतं बघूया, मग पळबर थांब जरा रे बिठू, मग ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकवत असताना आमचा तासभर सहज जायचा. हा, असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. मरी गजल शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं, म्हणजे हाय हा शब्द

तेव्हा आपण गाणी शिकतो. एक काय असतं ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर आहे तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लयीच्या अंगाने गाता आलं पाहिजे.

त्या नोटेशन आधारात त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहे. तर ते शब्द म्हणत असता आईचा ह्रस्व दीर्घाचा गुरुचा विचार करायचा आहे. क्लासिकल गाताना सुद्धा ते वेडेवाकडे नाहीत. तर ते काय म्हणायचे मला की तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय बोल बनाव करताना, म्हणजे एक्सप्रेशन व्यक्त करायचे आणि तोडायचे नाही, ऐकारी करायचे, अशा सगळ्या त्याचा तुम्हाला विचार करता आला पाहिजे. अर्थात हा फार सुंदर विचार होता करण्याचा प्रयत्न केला, पण ते हो ते अवघडही अतिशय होतो. पण एक संस्कार झाला शब्द न तोडणं.

0: लुणासागर गंभीर पंडित वाळंगकर यांच्या आठवणी उजळत आहे. त्यांच्या शिष्या डॉक्टर शावे वर्षाते बुवांची एखादी सांगाल का?
1: हो सांगते ना. यमन मधली एक बंदिश आहे.

0: क्या बात है वर्षा, किती सुंदर, अतिशय मी त्यात आर्जव हे सगळं त्या समजावण्यातलं हे तुमच्या गाण्यातनं अगदी थोडकी ही झलक ऐकली. आम्हाला अनुभवता असे चांगले गुरु लाभणं हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही का? मला गुरुंना तानपुरात आत करण्याची संधी मिळाली का, त्याफली कशा जायच्या?
1: नाही मिळाली. म्हणजे तसं की त्यांचे ते मला म्हणताना नेहमी म्हण मी गाणं शिकलो शिकलो पण व्यवसाय होतो. मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीत होतो, पण मी होण्यासारखा रियाज नाही करत, त्यामुळे मी फारसा कधी गाणार नाही. गायलो
0: सादरीकरण नसतं,
1: मंचीय सादरीकरण म्हणजे जे रेग्युलर मैफली करणार गवई असतात तसे ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती कीर्तन, मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, त्याच आम्ही सगळे गायचो. मग नंतर शेवटी ते गायच किंवा काही एक दोन मोजक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या मी गुरुच्या साथीला नव्हते, मी ऐकलं कारण फारच कमी मैफली त्यांनी करायचे. तेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथ बुवांच्या ऐका त्यांच्या भाव इतका स्पष्ट दिसायचा. आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथ बुवा असे गात असत की इतके त्यांचे काळजाला भिडायचे. क्लासिकल गात असताना सुद्धा की गळ्याला व्हायचं, गळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या कीतून यायचा आहे. ते जेव्हा गायचे बुवा जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हालाही तेव्हा कधी कधी वाटायचं की हे हे जे आता हे केलं त्यांनी आतून कधी असं वाटायचं सुद्धा त्यांचं गाणं. म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु ते माझ्या बरोबरीचे नितीन डेगवेकर म्हणून बोलत असतात त्यांचे शिष्य आहेत. तर मला नेहमी म्हणतात की बुवांचं गाणं की कासावीस व्हायला होतं काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या स्वर एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे. तर ती त्यांनी आमच्यामध्ये पाहण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला. आम्ही देऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही कारण ते खूपच दिव्य असं शिक्षण होतं.

0: संगीत ही खर तर गुरुमुखी आहे. गुरुने गायचं आणि त्या गाण्यातनं शिष्याने आत्मसात करायचं. परंतु प्रोफेसर देवधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तक जी आहेत प्रोफेसर बियार आहेत. तर नीळकंठ बुवांनी आवाज साधना शास्त्र याचा जो अभ्यास केला त्याविषयी आम्हाला सांगाल का?
1: हा, ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पंडित विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांच्यातला स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबई आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: लहान होते बुवा, म्हणजे 14-15 काहीच वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवते त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर बी आर देवधरांच्याकडे पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना आवाज साधन शिक्षण दिलं असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केला, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. आपण खूप कमतरता जात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले, पण अभ्यंगरबुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी इतक्या आवाजाच्या लगा कितीतरी शंका, म्हणजे भीती वाटायची, पण विचारायचे बुवा हे असं केल्यावर हे असं नाही का वाटत, माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हटले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं. या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधे मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला व्हायला तर तुला हे हे हे ऐकलं पाहिजे. आणि मग ते आम्हाला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांकडून त्यांना ही संधी मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधरजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत, खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता, तर ते त्यांना देतही असत. हा सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत, म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवा चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं वाटतं.
0: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे.
1: खूपच श्रवण.

0: श्रवण संस्कार खूप महत्वाचा आहे आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो.
1: म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे ऐकायला
0: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. खूप वेगळे संस्कार होते. त्या संयम शिकायला मिळाला काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बाबांच्यामुळे कळायला लागलं.
1: म्हणजे अनुकरण सुद्धा अनुकरण नको. तुमच्या गळ्यात ते झेपतंय की नाही,
0: बरोबर
1: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर हे शिष्याची गायक सुद्धा ओळखणारा गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्यमंडळी कोण कोण बुवांची होती?
0: एकतर कीर्तिताई शिकतच होती, मी शिकत असताना
1: कीर्ती शिलेदार.
0: हो, कीर्ती शिलेदार फार उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती. ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्र होते. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून म्हणजे आता प्रसिद्ध गायक मंदार आपटे त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. नीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची माझ्या बरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटलही काही काळ बुवांकडे शिकलेले होते. पण प्रामुख्याने कीर्तिताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीप.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आज या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजू असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणाऱ्या आपण या पावसाच्या हेरी नाही सुखावलो. अशा छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुख आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जून

म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 14 मिनिटाला तर सुनीता टेपोने 15 मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारी खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीग मध्ये आहे. कालचा रविवारचा दिवस अनेकांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारी पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धेत जवळपास 46 देशांहून जवळपास 1459 प्रवेशी. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण वय या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित कंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणागर गंभीर.
2: कैसे करे मैं कैसे करे
1: अवश्य दिनांक 22 दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एआर ब्लॅकवर गुणसागर गंभीर.
0: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
5: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
3: आम्ही चर्चा करतो.
4: आम्ही गप्पाही करतो.
5: आम्ही मजा मस्तीही करतो.
3: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जीवनात का, कारण प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12 वनिता मंडळात
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर मोबाईल ऍप वर
5: आपुलकी या घरात.

你喊。

हो या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुमती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: शेर वो लिख रहे हैं इसके साथ, वो लेटे हुए हैं कल से बिस्तर पर जख्म लिए हुए, गिरा जो हाथ से फूल सीधा पांव पर जा लगा। हमारे श्रोता बता रहे हैं कि सूरत में, यानी ये बात हमारे कई सारे श्रोताओं ने भी बताई है कि सूरत गुजरात में बारिश शुरू हो गई है और वह कह रहे हैं कि गार्डन में टेबल पर रेडियो बज रहा है सुरीला सफर, हाथ में गरम चाय का कप और सामने बारिश है, स्वर्ग है तो यही है, यही है, यही है जी। बहुत बढ़िया बात है। इसके साथ हमारे श्रोता लिखते हैं कि जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल उन्हें होती है सफलता, जो वक्त और हालात पर रोया नहीं करते। बिल्कुल सही बात कही है आपने और मैं आपको सुनवा रही हूँ ये संदेश, लेकिन एक बात आपसे कहनी है। रोमांटिक तो शायरियां बहुत सारी हो गई, कोई ऐसी बात है जो आपके दिल को छू जाती हो, थोड़ा वीर रस की जो पंक्तियां हो, शेर हो, शायरी हो, कविता हो, पंक्तियां हो, कुछ भी जिसमें वीरता जगाती हो, ऐसा कोई एक जरूर बताइएगा। तब तक सुनिए संदेश।
1: जानी मानी फिल्मी गीतकार सुधाकर शर्मा साझा कर रहे हैं अपने फिल्मी गीतों से जुड़े कुछ यादगार लम्हे और किस्से।
2: प्यार किया तो डरना क्या कि सेकंड लाइन शकील साहब से अच्छी मैं नहीं लिख पाऊंगा, तो ऐसा मतलब मेरा एक परेशानी थी कि मैं क्या करूं। हिमेश जी ने एक रास्ता निकाला कि उन्होंने प्यार किया तो डरना क्या कि एक ट्यून बना ली, कहा कि इस ट्यून को हम निभाएंगे, इसकी सेकेंड लाइन नहीं लिखेंगे, बस इसको हुक लाइन रखेंगे। वो गाना करते करते वो हुक
3: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवाद विरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अमरनाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली।

सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय करडिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती. मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nneet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला.

मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इत्यादी मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं संपकरी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोड मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं. मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या एमआरपी व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक एमआरपी विरुद्ध आंदोलन सुरू आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषीतज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी

0: विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिक आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं, पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. एमआयडीसी परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला गोपाळ कौशिक यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जितलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली.

0: त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी राम जी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये या 6च्या 6 खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेब साहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाण जीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्ज होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचा मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत त्यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपाच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपाच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 चा पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित

आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य

प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।

मंडळी आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्याच खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न.

स्वप्न। मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो। काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं। कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं। बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा नसतात। त्या स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते। पण जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं आयुष्य आपल्याला नवनवीन अनुभव देऊ लागतं। नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पदरी पडतं। काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अनपेक्षित असतात। आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात। म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात। पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही। अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलोय, पण वास्तवात जीवन हे सरळ रेषेत चालणारं नसतंच। जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो। आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलत जातं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्यांची प्रतिबिंब असतात। म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू व्हायचं असतं, तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा पत्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते। तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो। मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? तर त्याचं उत्तर आहे नाही। त्या स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेला नेलं। स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसाच राहिला।

मंडळी अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, पण नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात आणि पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. आणि यातूनच आयुष्याचा हा बदलता प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात तर ती जिवंत असतात. कधी कधी परिस्थितीही स्वप्नांचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती समान परिस्थितीत वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकाराव्या लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्या त्यांच्या संपूर्ण विचारविश्वाला बदलून टाकतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी बऱ्याचदा आपण ओढाताण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकाटी महत्वाची हे खरंय, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याहूनही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवीन संधी आपल्या समोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाहीये. बदल ही कमजोरी नसून परिपक्वतेची खूण आहे. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथमच स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. ते नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात आणि

स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता तितकंस जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात, काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो, एखाद्याला गायक व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो, एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो पण तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे मार्ग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी हे स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नातेसंबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपलं स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळे असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा, पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खर तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. जर आपण आयुष्यभर एकाच विचारात अडकलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधू शकत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे नेत असतं. कालचं स्वप्न आज बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाहीये, कारण कालचे आपण आणि आजचे आपण हे एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असतील तर घाबरता कामा नये. आपण नवी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधता आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्याला स्वतःची खरी ओळख सापडते. मंडळी, स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो, आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलेलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून देणं म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मान देत पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदलत राहतील. काही स्वप्न नवीन शहरांमध्ये जातील तर काही नवीन व्यवसायांमध्ये, काही नवीन नात्यांमध्ये आणि काही नवीन विचारांमध्ये. पण महत्वाचं हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचलंय, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नांमुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी आयुष्य हे केवळ गंतव्य स्थानाबद्दल नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून पाहू तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल की आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत. पण त्याचवेळी आपल्याला हेही दिसेल की त्या जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहतायत. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्या

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 आले आहेत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपुर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरीचा नमस्कार। श्रोते हो, आज आपण 7 कादंबऱ्या आणि 13 पेक्षा जास्त कथा संग्रह ज्यांचे प्रकाशित आहे त्यासोबतच ज्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने पुरस्कृत असून साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे अशा ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेणार आहोत। नमस्कार आशाताई।
1: नमस्कार।
0: सगळ्यात आधी तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूण इतकी पुस्तकं आणि कादंबऱ्या नेमकी याची सुरुवात कशी काय झाली, कारण कुठनं तरी प्रेरणा मिळत असते एखाद्या लेखकाला आणि ती सुरुवात होत असते, आपली सुरुवात कशी झाली?
1: सुरुवात इतकी अजाणतेपणे

0: आली की त्याला काही मी लेखन करते आहे असंही मला कधी वाटलं नाही. मी अगदी 9वीत असताना नागपूरच्या स्थानिक तरुण भारतामध्ये आमच्या घरची एक मोलकरीण आहे झिपरी म्हणून, तिच्यावरती मी लिहिलं होतं. म्हणजे एक प्रकारचं याला तुम्ही व्यक्तिचित्रात्मक लेखन म्हणाल, पण ती कथारूपाने होती. म्हणजे नुसतं व्यक्तिचित्र नव्हतं, तर माझं तिचं कसं नातं होतं, ती कशी होती, काय होती वगैरे असं तऱ्हेचं, अशा तऱ्हेचं लेखन सुरुवात झाली. पण ती इतकी अननॉईंगली झाली आणि त्याच्याही आधी आम्ही सास्ती कॉलरीजमध्ये राहत होतो, महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या बॉर्डरमध्ये एक सास्ती कॉलरीज म्हणून तिथे माझ्या मिस्टरांचा जॉब होता. तिथे आम्ही राहत असताना तिथे पूर आला नदीला, आणि तिथल्या नदीच्या पुरावरती मी पुन्हा नागपूरच्या त्या स्थानिक तरुण भारतामध्येच एक हे लिहिलं, लेख लिहिला. पण तो लेख सुद्धा कथास्वरूप होता की तिथे ते ज्यांचे मजुरांचे घर पाण्यात बुडले आणि ते आमच्या घरच्या म्हणजे अंगणामध्ये आम्ही त्यांना आडोसा दिला. सगळे ऑफिसर्स लोकांच्या कुठे घराच्या व्हरांड्यात इकडे तिकडे असा आडोसा दिला त्यांना. आणि मग त्यांचं आम्ही असं लिहिलं की ते त्याही अवस्थेमध्ये खूप अत्यंत समरसतेने राहिले. म्हणजे ते झिंग्याचं कालवण करायचे, आम्हाला आणून द्यायचे, म्हणजे त्यांचे घर पाण्यात बुडले होते. त्याचं त्यांना फिकीर होती की नाही असंच मला वाटायचं. आपल्यासारख्यांचे घर जर पाण्यात बुडले असते, आपण असं झिंग्याचं कालवण वगैरे कोळ कसं काही करून आपण कोणाला एंटरटेन केलं असतं का, पण ते आम्हाला करायचे अशासारखं. नंतर मग त्यांचे हे जेव्हा पाणी ओसरलं तेव्हा ते त्याच उत्साहाने ते चिखलाचे राडे उपसायला गेले. म्हणजे म्हटलं ही किती जीवनाप्रतीची निष्ठा आणि समरसता या दृष्टीने मी तो लेखलेला होता अशी एक. पण तो लेखही कथात्मक होता.
1: म्हणजे लग्नानंतर लिखाणाला सुरुवात झाली का?
0: लग्नानंतर म्हणा.
1: पण मग जेव्हा मराठीमध्ये एम ए केलं त्यावेळेला असं वाटलं नाही कधी की आपण साहित्यिक होऊ शकतो?
0: मराठीमध्ये एम ए केलं तेव्हा साहित्यिक होती का मी आठवत नाही.
1: इतकं सगळं होत असताना आपल्याला भूमीसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला. आता भूमी देखील सुनामीवर आधारित आहे.
0: नाही नाही, ते फार चुकीचं पेपर मध्ये आलं ते. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आणि ते सुनामीवर आधारित नाही आहे भूमी कादंबरी. मी म्हणजे माझी एक भाची राहत होती मद्रासला. मद्रासच्या जवळ एक कडलूर नावाचं गाव होतं, तिथे राहत होती. आणि मला सिंगापूरला जायचं होतं भाया मद्रास माझ्या मुलीकडे. तर मी तिच्याकडे आली, कडलूरला राहिली. आणि त्या कडलूरला मला तो भूमीचा तो समुद्र किनारा, ती असते ती कोणती नायडू अम्मा, तिचं घराचं बंद दार, हे सगळं मला तिथे दिसलं त्या किनाऱ्यावरती. म्हणून मला त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला ही किताब कुठे मिळाली. तर म्हटलं अशा कडलूरच्या किनाऱ्यावर मिळाली. तर ते म्हणे की आता असेल का तो किनारा. तर मी त्यांना म्हटलं की तो आता सुनामीने वाहून गेला. सुनामीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
1: भूमीची कथा नेमकी काय आहे?
0: भूमी म्हणजे एक मैथिली म्हणून एका डॉक्टरची मुलगी असते आणि ती या कडलूर या सारख्या लहान गावी ती वाढते. तिथे जो अनुभव मी घेतला होता तिथे वाढते. आणि तिची ती नायडू अम्मा असते, तिचे त्या मॅथ्यूजशी संबंध असतात. तर ती सुरुवातच अशी आहे की ती समुद्र किनाऱ्यावरती शेवटलं जहाज येईपर्यंत बसते, कारण तोपर्यंत ते घराचं दार बंद असतं. आणि नंतर ते निघून गेल्यावरच ती तिथे जाते. ही एक तिची सुरुवात मी तिची आहे की ती. आणि मग तिची ती मरते, तिची ती नायडू अम्मा तिची जी असते. तर ती मग तिच्या हातून पत्र लिहिते की मला कोणीतरी घेऊन जा, म्हणजे माझ्या मुलीला कोणीतरी घेऊन जा वगैरे. तर तिची आत्या येते आणि तिचं या नायडू अम्माशी काही रणगड नसतं. ती गेल्यावरती ती येते कारण ती नर्स असते आणि तिला असं वाटतं की भावानी उगीच तिच्याशी लग्न केलं. तिचा राग असतो तिच्यावरती. पण ती गेल्यावरती येते आणि आपल्या भाचीला मुंबईला घेऊन जाते. इथून ती कडलूरहून मुंबईला जाते तिच्या आत्याकडे आणि तिथून तिचं मग आयुष्य बदलतं. तर तिच्या ज्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर येतात, तिच्या आयुष्यात एक मिलिंद नावाचा मुलगा येतो, तो तिला फसवतो. नंतर ती पुढे स्वतःच्या पायावर उभी राहते, शिकते, इंग्लिशमध्ये एम ए करते, स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती त्या कोणते एक देवस्थळी बाई असतात त्यांच्याकडे ती राहते. म्हणजे राहते म्हणजे काम करते ती त्यांच्याकडे. आणि रोज कामाचे 50 रुपये घेते ती रोजच्या कामाचे, की मला येणं जाणं स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि ती ज्या वेळेला मॅट्रिक होते त्यावेळेला तिची आत्या म्हणते की आता ह्याच्या पुढे तू तुझं नोकरी करून तू शिक. म्हणून ती त्या देवस्थळी बाईकडून जाऊन तिचं शिकते आणि स्वतःच्या पायावर बसून ती बी ए होते आणि मग ती एम ए होते. आणि मग त्या देवस्थळीबाईंचा मुलगा जो असतो शंतनू, त्याच्याशी ती लग्न करते. तो मुलगाच खूप लग्न करावा असा नसतो. स्वतः देवस्थळीबाई पण तिला सांगत असतात की तू या मुलाशी लग्न नको करू. पण तिला मुंबई सोडून जायचं असतं. तेच एक कारण नाही आहे. दॅट इज म्हणजे आउटवर्डली दॅट इज द रिझन. बट एखाद्या गोष्टीचा जर्क मिळावा कथेला तसे अंतर्गत पुष्कळ कारणं असतात. तसं ते एक कारण आहे. कोणती बरं एक इंग्लिश कादंबरी होती, अँड रँडची आहे ती. पण त्या कादंबरीमध्ये एका काहीतरी प्रेम

0: प्रेमभंग होतो आणि प्रेमभंग होतो मग नंतर ती जे लग्न करते ज्या दुसऱ्या माणसाची त्या माणसाची लग्न केल्यावरती ते संसारात प्रेतवत पडून जाते, ती काही सहभाग घेत नाही. तर मी ते वाचलं की असं कशाला करायचं, आपण आपल्या आयुष्य चांगलं जगायचं त्या माणसाला दाखवून द्यायचं असं मला वाटलं.
1: तिथन थोडस
0: असं ते काय मी म्हटलं ना अंतर्गत प्रवाह असतात ते.
1: आता कुठलाही साहित्यिक म्हटला की प्रत्येकाचा एक वेगळा प्रांत असतो. आपण कथा आणि कादंबरी निवडली, आता कथा आणि कादंबरीच का, कधी असं वाटलं नाही की कविता लिहून बघा.
0: कविता मी लिहत होती, सुरुवात माझी कवितेनेच झाली, पण मला ज्या कविता आवडत होत्या आरती प्रभू अनिल कुसुमाग्रज त्यांच्या पायरीशी तरी टेकणारी पाहिजे होती ना कविता, असं काहीच नव्हतं. आणि मग मी एक मोठी आवडीने कविता केली, ती स्त्री मासिकाला पाठवली विद्याबाळला, तर त्यांनी ती परत केली तुम्ही कथाच लिहा म्हणे.
1: आणि कथेचा हा प्रवास सुरू असताना बरेचदा असं होतं की एखादी आपलीच कथा आपल्याला आवडते, तर अशी कुठली कथा?
0: असं नाही सांगते, कारण की मला माझी कथा आवडतच नाही. लिहत असताना असं वाटते खूप छान आहे, पण एकदा ती प्रसिद्ध झाल्यावरती तिचे दोषच मला दिसायला लागतात असं होतं.
1: कादंबरीच्या बाबतीत काय नेमकं?
0: कादंबरी पण असंच वाटतं, कादंबरीकीने हा खूप मोठा दीर्घ प्रवास आहे. मी तुम्हाला असं म्हटलं की एक अंतर्गत प्रवाह आहे तो कादंबरीला पुढे नेतो, जसं कथेचा आहे तसं. पण कादंबरीमध्ये घटना असतात, पण माझी कादंबरी सुद्धा कथात्मकच आहे. म्हणजे त्या घटनेमागचं मन मी सांगितलेलं आहे. घटनाच्या घटना मरती असे निर्भर नाही या कादंबरी. एक घटना घडली, दुसरी घटना घडली, तिसरी घटना घडली, घटनांचा फ्लो नाही या त्याच्यामध्ये. तर त्या घटना मागचं मानवी मन, मानवी रिलेशनशिप, एकमेकांशी एकमेकांशी असलेले संबंध आणि त्या नायिकेचे स्वतःशी असलेले संबंध असं सगळं त्याच्यामध्ये होतं.
1: आता भूमीबद्दल तर आम्ही जाणून घेतलं. मनस्विनी मला वाटतं पहिली कादंबरी
0: आहे, पण ती किने मला काही खूप आवडत नाही. ती मेनका प्रकाशनचे जे संपादक होते पूर्वी भेरे, त्यांनी म्हटलं म्हणून मी लिहिलं. ती पण मला काही अशी खूप काही आवडत नाही ती. पण ते काय माझी सुरुवात होती आणि त्यांनी मला ती क्रमशः लिहून घेतली माझ्याकडून मेनका मासिकाने, त्याला प्रतिसाद पण लाभला. परंतु मला ते सुरुवातच वाटलं की आपण हे बरोबर नाही करत आहे, कुठतरी यांना आपण म्हणावं, पण माझी ती सुरुवात होती. त्यांनी मला जागा दिली होती इतर कथा प्रसिद्ध करायला त्या माहेरमध्ये, त्याच्यामुळे माझी ती सुरुवात असल्यामुळे मी ते म्हटलं तसं केलं, पण मला ती आवडत नाही कादंबरी.
1: झुंबर बाबतीत काय म्हणणं आहे?
0: झुंबर ठीक ठीक आहे, ते खूप छान कादंबरी ती नाही.
1: उत्सव
0: बरी वाटते. उत्सव मध्ये ती जी सरू असते आणि माधवी असते दुसरी, तर सरू ही डॉक्टर असते आणि माधवी ही साधी संसारी ही असते. आणि त्या दोघी कन्याकुमारीला जातात, त्या कन्याकुमारी पाहिल्यावरती ती तिच्या कन्याकुमारीच्या प्रेमात पडते आणि ती घरी परत आल्यावरती तिचे बाळासाहेब जे तिचे पती असतात ते असे एकटे पडलेले असतात. तिचा मध्ये मुलगा गेलेला असतो तिचा, आणि मग तो मुलगा म्हणजे मेंटली रिटार्डेड असतो, तर तो जातो वगैरे. तर ते सगळे तपशील आहेत त्याच्यामध्ये उत्सवमध्ये. आणि मग तिला दुसरी मुलगी होती, तिचं नाव काहीतरी रुचा की काहीतरी आहे. ते बाळासाहेब जे असतात ते म्हणजे जरा चांगले नसतात स्वभावाने, तर मग ती शेवटी त्या बाळासाहेब स्लीपिंग पिल्स घेऊन आत्महत्या करतात. ती त्यांच्याशी सहानुभूतीने वागते, आधीच्या लक्षात येतं की फक्त सहानुभूती माणसाला पुरेसं नाही आहे, त्याला समजून घेणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्यावर प्रेम करणं जे आपण नाही करू शकलो आणि ते त्याच्या स्वभावामुळे नाही करू शकलो, तर तसं ते बरोबर नाही म्हणून तो स्लीपिंग पिल्स घेतो. अशी जी एक स्वतःचं मन खोदून काढण्याची ही जी एक प्रगल्भता तिच्यामध्ये येते आणि ह्याच्यावरती ती पुढे जेव्हा ती तिला ती आवडते तो जागा विवेकानंदाचा परिसर, तर ती मग शेवटी ठरवते की आपण आपले पती गेल्यानंतर ती आपल्या सगळ्या सर्व्हिसेस तिथे देते, घर विकवा करते, सरूला विचारते की तुला घर पाहिजे का, ते सिन्हा गेल्यानंतर, त्या सिन्हांच्या घरी ती राहत असते ना सरू, तर तिचं घर गेलं, सिन्हांचं घर गेल्या, सिन्हा गेल्यानंतर ते घर तिचे मुलं विकतात, तर ते म्हणतात तुला पाहिजे का, तर ती नाही, ती म्हणते मी की हॉस्पिटल बांधणार आहे, हॉस्पिटलमध्ये राहील. म्हणजे जिला काहीच नाही आहे सरूला, ती एकटी आहे आणि ती स्वतःचं हॉस्पिटल बांधते, तिथे गुंतते आणि जिला सर्व संसार आहे हे आहे ती सर्व सोडून देते, असा एक आयुष्याबद्दलचा एक उत्सवाला पाठ फिरवते आणि ही उत्सवाला सामोरी जाते. अशा पद्धतीने ती.
1: बरेचदा असं होतं की आपण लिखाण करत असताना आपले समकालीन काही साहित्यिक असतात त्यांचं पण लिखाण आपल्याला आवडतच.
0: मला सानिया सानिया आहे, मिलिंद बोकील आहे, हे सगळे माझे समकालीन आहेत, हे मला आवडतात. भारत शासने आहे, आम्ही इथे नाशिकला गेलो असताना आम्ही असेच गप्पा केल्या, तर त्याच्यावरती आम्ही एक वाटा आणि मुक्काम म्हणून नावाचं पुस्तकच लिहिलं, मौजेने ते प्रसिद्ध केलं. वाटा आणि मुक्काम म्हणजे आम्ही असंच गप्पा केल्या होत्या, तर हे म्हणाले मिलिंद बोकील की आपण हे ऑर्गनाईज करू, आणि आम्ही श्री पुभागवतांना त्यांनी विचारलं, ते म्हणे की चांगले गप्पा आहेत म्हणे तुमच्या. मग आम्ही प्रत्येकाला काय वाटतं कला म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, असं तर याच्या संबंधी

0: आम्ही असंच म्हणजे अनऑर्गनाइज्ड गप्पा होत्या त्या.
1: हा, जर आता मी तुम्हाला विचारलं की कथा म्हणजे काय किंवा कादंबरी म्हणजे काय, तर त्याचं उत्तर काय असेल?
0: कथा म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटणं, कथन करावं असं वाटणं, ही कथा आहे. आणि कादंबरीमध्ये कथेचाच एक अंश आहे, तो घेऊन तुम्ही पुढे जाता, पण तिच्यामध्ये विस्तार असतो. तर पण तपशिलाने विस्तार नको करायला, घटनांनी पण विस्तार नको करायला. तर घटनांच्या मागे जे एक मन असतं, त्या मनांचा मनाशी असलेला संवाद, स्वतःशी असलेला संवाद, त्या सगळ्यांनी जर तुम्ही विस्तार करू शकला तर त्याला खोली प्राप्त होते.
1: बरेचदा कथा ज्या असतात त्या काल्पनिक असतात आणि
0: काल्पनिकच असतात, बहुतेक काल्पनिक असतात. त्याच्यातलं जे अंतर्गत सत्य असतं ते कुठेतरी आपण पाहिलेल्या कुठल्या तरी अनुभवाशी जोडलेलं असतं. जो कोणी म्हणेल ना की मी हे पाहिलं आहे आणि सत्य जसंच्या तसं अवतरलंय, ते खोटी गोष्ट आहे, त्याला कलेचा स्पर्श होत नाही. जसंच्या तसं अवतरायला नकोच ते. तुम्ही एखादी घटना पाहिली, तुम्ही समजा पाहिला रस्त्याने जाताना एक ऍक्सिडेंट आहे, तो तुम्ही पाहिला, त्या ऍक्सिडेंटमध्ये ती बाई गेली, हे तुम्ही पाहिलं, जसंच्या तसं लिहिलं, तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये तुमचं लेखक म्हणून मन कुठे गेलं, का म्हणून तो माणूस वेगाने आला, का माणूस कुठल्या वेगाने आला, का वेगाने आला तो, काय त्याच्या मागे होतं इतकं वेगाने जाण्यामध्ये, आणि ही बाई इतक्या संतपणे का जात होती, या सगळ्या गोष्टीचा अंतर्गत लपलेल्या गोष्टीचा तुम्ही ज्यावेळेस शोध घेता स्वतःच्या याने, त्याची कथाही होते त्याची कादंबरी होते. तुम्ही तपशील जर भरत गेलात तर मग ती काही कादंबरी चांगली, तपशील तर वाटेल तितके सापडतात तुम्हाला. परिसर स्पर्श कलेचा व्हायला पाहिजे त्याला.
1: कादंबरीच्या बाबतीत एखादी कथा आहे आणि त्यालाच आपण कादंबरीचं स्वरूप दिलं असं
0: लिहिलंय, पण ते ना छान नाही झालं. माझी एक सूर नावाची कथा होती, मौजेमध्ये आली होती, तर मौजेचे संपादक श्रीनिवास कुलकर्णी ते म्हणाले की याचं तुम्ही कादंबरीत रूपांतर करा. तर त्याच्यावरती मी त्रिदल म्हणून कादंबरी केली. ती ऍक्च्युअल माझ्या आयुष्यात घडलेली घटना होती, पण सूरमध्ये त्या आयुष्यातल्या व्यक्तिगत स्पर्श उतरला नव्हता, पण त्या त्रिदलमध्ये तसा व्यक्तिगत स्पर्श आला आणि तो मला पार करता नाही आला. त्याच्यामुळे माझी एक वीणा आलसे म्हणून माझी मैत्रीण होती, बंगालमध्ये राहत होती ती, तिला बंगाली यायचं, तर ती म्हणाली की अशा तर हे चांगलं नाही झालेलं आहे म्हणे, हे जसंच्या तसं तू हे केले आहेस. म्हटलं हो, मलाही त्याची जाणीव आहे. म्हणजे जसंच्या तसं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ती कलाच उरत नाही. तर सगळेजण म्हणतात की ही वास्तव कादंबरी, वास्तव काद, कोणी सांगितलं तुम्हाला वास्तव लिहायला? त्या वास्तवाच्या मागे जे काही दडलेलं आहे सत्य, ते कसं कल्पित आहे हे बघा ना तुम्ही, असं मला वाटतं.
1: मग एखाद्या साहित्यिकामध्ये किंवा कथाकारामध्ये कुठले गुण असायला हवे काय वाटतं आपल्याला?
0: कथेच्या किंवा लेखनाच्या पिंडधर्मानुसार त्याचे गुण वेगळे राहतील. पण जसं वपू काळे आहे, वपू काळ्यान कथा छान सांगायचे, कथाकथन खूप छान सांगायचे, मला ते आवडायचं, पण ते मला नव्हतं जमत.
1: आता कथेच्या याच प्रांतात मारवा जो कथा संग्रह आहे, त्याविषयी आम्हाला जाणून.
0: हो, मारवा हा कथासंग्रह माझा तसा पहिला कथासंग्रह 1984 मध्ये मौजेकडून काढला गेला. तर मारवा हा राग आहे संधी प्रकाशाचा. ही ऍक्च्युअल आमच्या घरात घडलेली कथा आहे की खेड्यावरती उत्सव असतो, त्या उत्सवाला तो विलईला काम करणारा माझा भाऊ असतो, तो येत असतो, आणि त्यावेळेस त्याला यायला उशीर होतो. आणि मग घराच्या त्याच्या वडिलांना वाटतं की हा येईल की नाही, येईल की नाही, परंपरेची ही गादी आपण गेल्यावर रिकामी तर नाही राहणार असं त्याला सारखं सारखं वाटत असतं. आणि तो येतो, तो येतो आल्याप्रमाणे तो माझा भाऊ येतो. आता ही माझ्या आयुष्याची घडलेली कथा आहे, त्याला मी कलारूप कसं दिलं आहे मी तुम्हाला सांगते. तर तो येतो आणि तो म्हणतो की आबा मी आलो. आणि मग ते आल्यानंतर तो म्हणतो की यावेळेस आबा मी आता वेगळ्या गोपालकाला करणार आहे. आणि तो एक वेगळं तत्वज्ञानात्मक चिंतन त्या गोपालकाला देतो. आजपर्यंत कथेच्या अंगाने असा एक पारंपरिक तोच गोपालकाला जो आबांनी केलेला असतो त्याला तो पलीकडे सारून या तऱ्हेचा गोपालकाला करतो. तर त्याला वाटतं की हे परंपरेचं आहे, आपण हे करणारं कोण आहे आपण, त्याला त्याचं मन रमत नाही. म्हणजे आपली जागा आपल्या मुलालाच देऊन टाकायला त्यांचं मन काकू होतं, त्यांना ते त्यातली कला कळत नाही. पण शेवटी त्यांना जेव्हा कळतं तेव्हा त्यांना पहिलं ती स्पष्ट दिसतं. मारवा हा संधिकालाचा राग आहे, संधी प्रकाशाचा राग आहे. तर त्यावेळेस ते संधी प्रकाशाच्या वेळेला त्यांना ते आबांना पहिलं तरी स्पष्ट दिसावं, म्हणजे याचा अर्थ असा की ते आपली जागा मुलाला देतात आणि मुलांनी जे काय बदल केलेले आहेत त्या गोपालकल्यामध्ये तत्वज्ञानात्मक ते सर्व ते ऍक्सेप्ट करतात.
1: पण मग मारवा ते प्रतिद्वंद्वी हा प्रवास नेमका कसा होता?
0: मारवा आहे, मारवानंतर दर्पण झाला, दीर्घकथा झाल्या, मारवा ही लघुकथा आहे, दीर्घकथा झाल्या, असं ते एक प्रवास असतो. ऋतू वेगळे, निसटलेले, हे सगळे जे पाऊल वाटेवर लगाव, हे सगळे जे वेगळे वेगळे वेगळे वेगळे असे कथासंग्रह त्या त्या काळामध्ये असे घडलेले, तर त्यामध्ये असं प्रवास म्हणजे काय, आपण जसं पुढे जातो तसंच

0: व्यक्तींच्या अंतःकरणात डोकावून पाहतो, त्यांच्या मानसिकतेतून डोकावून पाहतो. पण आपल्या त्याच्यामध्ये समजा तुम्ही व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहिले आणि तुम्ही त्या व्यक्तीचं जे जग आहे त्या जगाशी बाहेरचंही जग जोडलेलं आहे आणि तुमचंही जग जोडलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला व्यक्तिगतरित्या जसंच्या तसं न ठेवता त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवामध्ये मिसळून गेल्या. इलकुंचवारांनी फार सुंदर सांगितलं आहे की तुमचा व्यक्तिगत मी जेव्हा सार्वभौम मी मध्ये वितळत नसेल तर त्याला कलेचा स्पर्श प्राप्त होणार नाही. तुम्ही स्वतः असं पाहिलं, मी तसं केलं, मी अमुक झालो, मी तमुक झालो, अरे पण व्हॉट नेक्स्ट? तो जो अनुभव तुम्हाला आला त्या अनुभवात तुम्ही विरघळून गेलं पाहिजे आणि त्या अनुभवाला इतर अनुभव येऊन मिळायला पाहिजेत. मी नेहमी एक सांगते की कथा कशी सुचते, मला कोणीतरी विचारलं तर मी म्हटलं काही सुचत वगैरे नाही, मला असं वाटतं की मी एका नावेत बसली आहे आणि नावेचं सुकाणू काही माझ्या हातात नाही, ती जिकडे जाईल तिकडे जाते. मला वाटतं की मला हे प्रदेश दिसतील, ते प्रदेश दिसतील, तर ते प्रदेश दिसत नाही, दुसरंच काही दिसतं. आणि मग एका ठिकाणी ते जाऊन थांबते, ती नाव. नाव थांबल्यावरती मला जो प्रदेश दिसतो तो मला एकदम वेगळा वाटतो आणि मला वाटतं की मी काही हे ठरवलं नव्हतं पण हे छान आहे. म्हणजे तुम्ही काहीही ठरवलेलं नाही आहे पण हे छान असतं, वेगळं असतं. ते सुखदुःखात्मक असतं किंवा भयंकर असतं. आपण अश्लील अश्लील अश्लील म्हणतो, अश्लील असं साहित्यात काहीही नसतं, असं असतं ते. आपण लिहिता लिहिता लिहिता लिहिता आपण प्रगल्भ होत जातो, एकदमच पहिल्याच कथेपासून काही आपण एकदम कोणी पोहोचत नाही.
1: आपण एकीकडे एम ए मराठी केलं आणि दुसरीकडे एम ए संगीतात आहे, हे कसं काय? म्हणजे दोन्ही?
0: मला ऍक्च्युअल फिलॉसॉफी ते मी करायचं होतं पण मी सायकोलॉजी फिलॉसॉफी असं, पण मी राहत होती छोट्या गावामध्ये आणि प्रायव्हेटली करायचं होतं, मुलं होते तर त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे मी मराठीत केलं. पण मराठीत मला क्लास नाही मिळाला कारण की घरीच अभ्यास केला, मग क्लास याच्यात मिळाला म्युझिकमध्ये. परंतु म्युझिकमध्ये मला लेक्चररशिप पण मिळत होती एल ई डीमध्ये, पण आमची बदली हिंगणघाटला झाली, मुलं लहान लहान होते, पण त्याच्यामध्ये आनंद होता. म्हणजे मराठीत एम ए क्लास जरी नाही मिळाला तरी असा आनंद झाला.
1: आपल्या ज्या कादंबऱ्या आहे त्यांना संगीताला जोडण्यात आलं का मग कधी कुठल्या कादंबरीला?
0: हो, मुद्रा कादंबरी आहे, मुद्रामध्ये संगीताचाच प्रवास आहे, पण तो ऍक्च्युअल संगीत नाही, तो जीवनानुभवच आहे. संगीताच्या आधाराने घेतलेला तो जीवनानुभव. संगीत हे माध्यम आहे पण ते असं माध्यम आहे की तिथे संगीताशिवाय दुसरं काहीही नसतं चाललं. तुम्ही म्हटलं असतं की संगीताच्या ऐवजी मी नृत्य घेतो किंवा संगीताच्या ऐवजी मी चित्रकला घेतो. नृत्य तर हा संगीताचाच एक आविष्कार आहे, त्याला चित्रकला घेतो, लेखन कला घेतो, तर ते नसतं चाललं. असं ते अपरिहार्यता पाहिजे ते तुम्ही निवडता त्याच्यामध्ये.
1: आता नवोदित बरेच लेखक आहेत, साहित्यिक आहेत जे लिखाण करत असतात, आपल्याला काय वाटतं त्यांनी काय जोपासायला हवं किंवा कुठले गुण बाळगायला?
0: हो, ते चांगलं लिहितात. सदानंद देशमुख वगैरे किती चांगलं लिहितात. सदानंद देशमुख चांगली लिहितात. ती उर्मिला पवार ती चांगली लिहिते आहे. या सगळ्या यांच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे खरं. म्हणजे त्यांचे जे अनुभव आहेत ते उर्मिला पवारचे झाले किंवा सदानंद देशमुखचे झाले. साहित्य अकॅडमी अवॉर्ड मिळाले सदानंद देशमुखांना. मला आवडतं त्यांचं लिखाण. चांगले लेखक सगळे चांगले, त्यांना मी शिकवावं असं काही नाही आहे, त्यांच्याकडून मी घ्यावं असंच काही आहे.
1: भूमीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि आपलं साहित्य क्षेत्रातील जे योगदान आहे त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने आपल्याला पुरस्कृत केलं,
0: जनस्थान पुरस्कार.
1: तर हा अनुभव नेमका कसा होता?
0: अनुभव चांगला होता. म्हणजे भूमी पुरस्कार स्वीकारायला मी जेव्हा इथे गेले दिल्लीला तेव्हा मला तो अनंत मूर्तींकडून मिळाला आणि मग मला आवडलं ते सगळं. म्हणजे असं आपण म्हणजे पहिले सुरुवातीला वाटलं की माझ्याबरोबर अनेक भाषेचे लोक आले होते ज्यांना मिळाला पुरस्कार असे. मी मराठीतर्फे होती, कोणी हिंदीतर्फे होते, या सगळ्या लोकांशी माझी भेट झाली आणि मला खूप छान वाटलं. म्हणजे ते सगळे लोक आम्ही एकमेकांशी जोडले गेलो. इंग्लिश बोलता येत असल्यामुळे काही कन्नड भाषेचे होते, उर्दूवाले सुद्धा लोक होते, तर त्यांच्याशी असं बोलण्यामध्ये छान वाटलं, मला आवडलं सगळं ते. आणि जनस्थान पुरस्कार म्हणजे कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार, तो म्हणजे मला असं कृतकृत्यच वाटलं की तर कुसुमाग्रजांसारखी म्हणजे व्यक्ती त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे मला प्राप्त झाला, सर्वानुमते मिळाला तर मला, आणि तो इलकुंचवारांच्या हस्ते दिला गेला, आनंद झाला मला. पण असं नाही वाटलं की बापरे आपण मिळवलं, असं वाटलं की खूप मोठे माणसं आहेत हे सगळे आणि यांच्या पायाशीच आपण आहोत.
1: आता भविष्यात आमच्या रसिक वाचकांच्या भेटीला काही साहित्य येणार आहे?
0: आता एक कथासंग्रह आलाय माझा आदिनाद म्हणून. आता याच्यानंतर मला माहित नाही, माझं लिखाण आता खूप माझं 87 वय आहे सुरू आणि आता लिखाण होईल तसं होईल, काही सांगता नाही येणार. आता हा आदिनाथ मौजेनी काढलेला आहे, वाचतील लोक.
1: ललित लिखाण देखील आपण केलेलं आहे
0: जलसागर म्हणून,
1: तर त्याविषयी सांगाल
0: काही? नाही, जलसागर म्हणजे

0: वेगळ्या वेगळ्या अनुभवावर आले, पण ते खूप काही ते जमलेलं नाही आहे. जलसागरची एक मजा आहे, ती जलसागरचीच मजा आहे, पण मी वेगळं सांगते. अत्तर म्हणून माझा एक कथासंग्रह आहे. तर आशा सावदेकर ज्यावेळेस नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होती, विद्यापीठामध्ये शिकवत होती, तर आशा सावदेकर माझी मैत्रीण, तर अत्तर कथेचं डॉक्टर राम म्हैसाळकरांनी नाटकात रूपांतर केलं. तर तिने हा विषय घेतला की कथेचं एक माध्यम आणि त्याच्यानंतर नाटकाचं माध्यम, अशा ह्याच्यावरती माध्यमांतर यावरती हा विषय घेऊन ती आम्हाला आणि डॉक्टर म्हैसाळकरांना विद्यापीठात घेऊन गेली. माझ्या कथेबद्दल वगैरे सांगण्यात आलं. गोव्याचे एक प्रोफेसर म्हणाले की हे अत्तर ही जी कथा आहे तुमची ही वाङ्मयचौर्य आहे असं त्यांनी म्हटलं. तर मी म्हटलं की कसं काय, वाङ्मयचौर्य हा माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग आहे, फक्त त्याला कथेचं रूप देताना मी काय थोडेफार बदल केले. पहिली याची कथेची गंमत अशी आहे की पहिले गोविंदराव तळवळकरांना महाराष्ट्र टाइम्सला पाठवली, तर ते म्हणाले की हा अनुभव म्हणे तुम्ही जसाच्या तसा लिहिला, हे जे तुम्ही रावसाहेब रंगवले ते माझे मित्र होते म्हणे, त्याच्यामुळे मी ही कथा प्रकाशित नाही करू शकत. मग इथे लक्षात आलं कसं शिकतो आपण की अनुभव जसाच्या तसा लिहिता येत नाही, तो बदलून लिहायचा असतो, त्याच्यामध्ये कल्पिताचे रंग मिसळून लिहायचं असतं आणि त्याच्यातला आपण अनुभव, त्यांचा अनुभव, इतरांचा अनुभव याचं एक संमिश्रण करायचं असतं आणि मग आपण आपल्या व्यक्तिगत मी त्याच्यातनं कसा काढायचा आणि एक सार्वभौम मी व्हायचा हे जेलकुंजकरांनी सांगितलं. ते तसं तो अनुभव मग तो घेतला गेला त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं त्यांना सांगितलं असं, ते नाही म्हणे हे वाङ्मयचौर्य आहे म्हणे. मग सत्यजित रेचा जलसागर नावाचा सिनेमा आहे म्हणे. असंच्या असंच आहे म्हणते. बिलकुल घरी आलो आम्ही आमच्या मुद्द्याला चिकटून राहिलो, ते त्यांच्या मुद्द्याला चिकटून राहिले, कारण ते वाङ्मयचौर्य नव्हतंच ना, आम्ही पाहिलं नव्हतं सत्यजित रेचं. नंतर आम्ही घरी सत्यजित रेची जलसागरची कॅसेट आणली, तर हुबेहूब तसंच होतं. तर मी म्हटलं इतकं कसं एकसारखं, तर मी आईला म्हटलं अगं मी तर ती जलसागर कधी वाचलं नाही पाहिलं नाही, असं कसं एकसारखं म्हटलं इथे इतकं. मग आईने मला सांगितलं की तुला एक सांगते म्हणे, समरसेट मॉमची एक शिपरेक म्हणून कथा आहे ती आणि चित्रलेखा सिनेमाची कथा अगदी एकसारखी आहे. मी एकदा कुसुमाग्रजांची जनस्थान पुरस्कार मिळाला त्यावेळेस, त्याच्याही आधी मी एकदा भेट घेतली होती. 4:30 मी त्यांच्याकडे गेली तर ते चहा करत होते. म्हटलं मी करते ना चहा, तुम्हाला काही सापडणार नाही म्हणे माझा चहा विहार. तर त्यावेळेस त्यांच्याशी माझ्या गप्पा झाल्या होत्या, तर तोही प्रसंग मला आठवला. की तर तेव्हाही मी त्यांना म्हटलं की असं असं झालं, तर ते म्हणे की असं असं होतं पुष्कळदा, मी तुम्हाला आता सांगितलं ना दोन एकसारखे अनुभव वगैरे, तर ते म्हणे की दोन वेगळ्या वेगळ्या काळामध्ये दोन वेगळे वेगळे व्यक्ती एकमेकांना भेटतात, इट इज बट नॅचरल असं त्यांनी सांगितलं.
1: सर ते शेवटी आमचे जे श्रोताचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय सांगाल?
0: मी त्यांना इतकं सांगेन की तुम्ही खूप वाचा, खूप ऐका, संगीत ऐका. आता मी आकाशवाणीच्या नागपूरला सृजकांमधून काम केलं होतं, आकाशवाणीने मला आयुष्यामध्ये खूप दिलं, कारण आमचा काळ काही दूरदर्शनचा नव्हता, दूरदर्शन आता आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला समृद्ध केलं आमच्या पिढीला आकाशवाणीने. त्याच्यामुळे ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे आणि आपलं इतर सर्व लोकांशी नातं जोडून असायला पाहिजे.
1: अशातही बघे आपण वेळात वेळ काढून आम्हाला आकाशवाणी करता मुलाखत दिली, मी आपले आभारी.
0: मलाही तुमच्या प्रश्नांनी आनंद झाला.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आशाताई बगे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात साहित्यविषयक कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 झाले आहेत. ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे.

0: आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतंय.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
3: मैं कैसे कैसे
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
3: कैसे कैसे मैं कैसे कैसे
4: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
5: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
5: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
5: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
1: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
2: PLI है ना?
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉगिन करें indiapost.gov.in पर।
4: अपने डेजर्ट तर आला आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून। बिल भरायच्या आधी तरी येईल ना? सगळं काय चाललंय?
5: बिल बनतंय।
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
6: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे.

0: त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाकचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
0: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असा झाला आहे. ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान

0: इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 1 जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे, पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळकोकणातून नागेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदन

0: वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरी शंकर घाडे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कडिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर

0: आणलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय, तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीजदर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रेकॉग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम

0: जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजनं आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोकप्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 1 आषाढ शके 1948, दिनांक 22 जून 2026. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्याच आपल्या माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतेय. आज दिनांक 22 जून 2026 आणि दिवस सोमवार. आधुनिक तंत्रज्ञान

0: नवीन पद्धती आणि शेतीतील उपयुक्त घडामोडींची माहिती घेऊन आजच्या कृषी विषयक कार्यक्रमातून आपण पुन्हा भेटत आहोत. चला तर जाणून घेऊयात शेतीशी निगडीत काही महत्त्वाच्या बाबींविषयी आजच्या कार्यक्रमात. तेव्हा आज सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहात अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण अतिशय नवीन आणि उपयुक्त अशा विषयावर माहिती जाणून घेणार आहात आणि तो विषय म्हणजे अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती इथले निलेश राठोड सर यांच्याकडून. सर नमस्कार, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. सर
1: नमस्कार. मॅडम,
0: सर साधारण आपण आज अल निनो आणि त्याचे शेतीवर होणारे जे परिणाम आहे त्याचा विचार करणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत. त्या अनुषंगाने सर आपल्या शेतकरी बांधवांना सर्वप्रथम असं सांगा की अल निनो म्हणजे नेमकं काय.
1: अल निनो म्हणजे मॅडम 2026 हे वर्ष अल निनो वर्ष आहे. अल निनो म्हणजे ही एक प्रशांत महासागरातील विषुववृत्त द्रोणिक हवामान विषयक घटना आहे ज्यामध्ये तिथलचं तापमान जे आहे पाण्याचं हे वाढते नेहमीपेक्षा. आणि हा जो प्रकार आहे साधारणतः 2 ते 7 वर्षाच्या अंतराने दिसून येतो आणि ह्याचा मोठा परिणाम जो आहे जागतिक हवामानावरती तसेच आपल्या भारताचा जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस पडतो आणि ज्याच्यावर आपलं खरीपचं जे पीक आहे किंवा खरीप जो हंगाम आहे आपला मुख्यत्वे करून नैऋत्य मोसमी हवामान वाऱ्यावरती अवलंबून आहे तर त्याच्यावरती मोठा त्याचा परिणाम पडतो. आता अल निनोचा जर शब्दाचा अर्थ आपण जर बघायला गेलो तर अल निनो हा स्पॅनिश भाषेतून आलेला शब्द आहे. त्याचा अर्थ नेमका असा होतो की लहान बालक. आणि हे जे नाव आहे पेरू मधील जे मच्छीमार आहे त्या लोकांनी त्या घटनेला जे आहे जी काही विषुववृत्ताजवळ होणारी घटना आहे त्याला ते नाव दिलेलं आहे.
0: अच्छा सर, साधारण आपण या अल निनोचा अर्थ आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगितलं. सर आपण सांगितल्याप्रमाणे 2026 हे आहे जे अल निनो वर्ष आहे तर याआधी सुद्धा अल निनोचे जे हे जे प्रकार आहे हे होऊन गेलेले आहेत का आणि त्याचा नेमका काय परिणाम झाला होता सर, म्हणजे याला साधारण पार्श्वभूमी काय आहे असं आपण म्हणूयात.
1: हा नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न आहे की 1950 नंतर आपण जर बघितलं तर तसं मी सांगितलं की 2 ते 7 वर्षानंतर ही जी घटना आहे हवामान विषयक घटना आहे तर 2 ते 7 वर्षानंतर ती वारंवार ती होत असते आपल्या देशावरती त्याचा परिणाम होत असतो मान्सूनवरती. पण जे सुपर अल निनो म्हणतो हे 1950 नंतर जे आहे आपल्या देशामध्ये 4 वर्षे हे आलेले आहेत. त्याच्यामध्ये 1982 साली आलेले आहे पहिला, 1997 मध्ये, 2015 मध्ये आणि 2023 मध्ये. आता 2026 वेगळं याच्यासाठी आहे की हा जो लहान मुलगा आहे ज्याला आपण अल निनो शब्दशः अर्थ ज्याचा घेतला तर लहान मुलगा, तर हा लहान मुलगा जो त्यानं ह्या वर्षी जे अकराळ विकराळ रूप धारण केलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं की प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढलेले ऑलरेडी. आणि तसंच आपण बघतोय की जागतिक तापमान वाढीमुळे जे आहे पृथ्वीचं तापमान सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोबतच समुद्राखालची जी उष्णतेची भर त्यामध्ये पडत आहे, त्यामुळे 150 वर्षातील सर्वात जास्त शक्तिशाली अल निनो हा ठरू शकतो अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी सुद्धा वर्तवलेली आहे.
0: तर यानंतर सर असं सांगा की अल निनो या घटनेमुळे हवामानावर काय परिणाम होतो आणि हवामानात काय बदल होतात.
1: आता अल निनो वर्षाच्या पूर्वी जे सामान्य परिस्थिती असते त्यामध्ये मॅडम वारे जे आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पूर्वेकडून म्हणजे जे दक्षिण अमेरिकेतील जे देश आहे पेरू आहे लिमा आहे हे जे देश आहे तिथून जे व्यापारी वारे आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे ऑस्ट्रेलिया आशिया आपल्या भारत देशाकडे वाहतात आणि पाणी हे गरम असते आणि पश्चिमेकडे साचते ते आणि त्यामुळे काय होते भारतामध्ये एक पूरक वातावरण जे आहे मान्सून साठी तयार होते, ढग तयार होतात आणि त्यामुळे चांगला पाऊस आपल्या देशामध्ये पडतो. आपल्याला माहित आहे की नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून आपल्या देशामध्ये 75 ते 90% पाऊस पडतो आणि अल निनो वर्षामध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती होते. गरम पाणी जे आहे ते पूर्वेकडे जे आहे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या बाजूने सरकते आणि त्यामुळे जे व्यापारी वारे आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे असा उलटा त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि त्यामुळे जे ढग पावसाला कारणीभूत असतात ते पुरेशा प्रमाणामध्ये व्यापारी जे ढग आहे ज्याला आपण ट्रेड विंड्स म्हणतो ते पुरेसे तयार होत नाही, व्यापारी वारे जे आहेत ते कमकुवत होतात आणि त्यामुळे परिणामी त्याचा असं होतो की आपल्या देशामध्ये पाऊस जो आहे तो कमी पडतो.
0: सर आताच आपण अल निनोमुळे होणारी ही जी परिस्थिती सांगितली त्याचा आपल्यावर काय दुष्परिणाम होतो याविषयी काय सांगाल.
1: अल निनोमुळे मॅडम आपल्या मान्सूनवरती थेट त्याचा परिणाम होतो. आता जे आपलं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे भारतीय हवामान शास्त्र विभाग त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे भारताच्या हवामानासंदर्भामध्ये एकंदरीत मान्सूनच्या संदर्भामध्ये की आपल्या देशामध्ये जो काही सरासरी पाऊस पडतो तर चालू वर्षी अल निनो वर्ष असल्यामुळे 90% पाऊस सरासरीपेक्षा पाऊस जो आहे 90% पडणार आहे.

0: 10% पाऊस आपल्या देशामध्ये कमी पडणार आहे आणि यामुळे काय पाऊस कमी पडणे आणि त्यामुळे जे आहे दुष्काळाची शक्यता वाढते, पावसाचं असमान वितरण होऊ शकते, विशेषतः जो खरीप हंगाम आहे त्याचा याच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे पाण्याची टंचाई सुद्धा भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काय की शेतकऱ्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे जे आहे त्याला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागते किंवा जावं लागू शकते.
1: सर, अल्निनो सोबतच लानिना हा सुद्धा एक हवामान बदलाचा प्रकार आहे, तर अल्निनो आणि लानिना यामध्ये नेमका आपल्याला काय फरक सांगता येईल?
0: अल्निनो म्हणजे जसं मॅडम आता सांगितलं की अर्थ त्याचा की लहान मुलगा होतो आणि लानिना म्हणजे लहान मुलगी.
1: बरं.
0: आणि अल्निनो मध्ये पाण्याचं जे तापमान आहे प्रशांत महासागरातील विषुववृत्ताजवळ जे पाण्याचं तापमान आहे त्याच्यामध्ये वाढते अल्निनो मध्ये आणि याच्या उलट जे आहे लानिना मध्ये पाण्याचं तापमान जे ते कमी होते, पाणी थंड राहते आणि त्यामुळे याचा भारतावरील पावसावर असा परिणाम होतो की अल्निनो वर्षामध्ये पाऊस कमी पडतो, लानिना वर्षामध्ये पाऊस हा जास्त पडतो आणि त्याचा प्रत्यक्ष शेतीवर परिणाम असा होतो. मग पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ, उत्पादनामध्ये घट येणं आणि एकंदरीत शेती क्षेत्रावरती मोठं संकट निर्माण होते अल्निनोमुळे. आणि लालिनामुळे चांगलं उत्पादन येते आणि पीक सुद्धा चांगलं येते.
1: अच्छा सर, महाराष्ट्र राज्यामध्ये या अल्निनोचे काय परिणाम होतात याविषयी काय सांगाल?
0: महाराष्ट्राचा जर विचार केला मॅडम आपण तर जसं देशपातळीवरती अल्निनोचा परिणाम होतो त्याच स्वरूपामध्ये जो आहे जसं पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे, पाऊस कमी पडणार आहे सरासरीपेक्षा. एक तर मान्सून जो आहे तो उशिरा, आता जसं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल घोषणा केली की शेतकऱ्यांनी ह्या 1 जून पासून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी किंवा मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. 75 ते 100 मिलीमीटर झाल्यानंतरच पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. तर मान्सून उशिरा सुरू होऊ शकतो किंवा कमी पडू शकतो, पावसाचं वितरण अनियमित त्यामुळे होऊ शकते. कारण याचा खरीप पिकावरती जे आहे, कारण की आपल्या देशामध्ये जर सर्वात जास्त धान्याचं उत्पादन बघितलं तर खरीप हंगामामध्ये घेतले जाते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी पिकं आहेत मग सोयाबीन असेल, भात आहे, गहू आहे, ज्वारी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही जी काही पिकं आहे, कापूस आहे, तर ही खरीप पिकावरती मोठा परिणाम होतो, त्याच्या अंकुरणावरती परिणाम होतो आणि परिणामी उत्पादनामध्ये 20 ते 25% घट येऊ शकते. सोबतच यामुळे पाण्याची जी टंचाई आहे मग सिंचनासाठी असेल पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जी आहे, कारण की विहिरी बोरवेल तलाव जे आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये भरणार नाही आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तापमानामध्ये वाढ होणार आहे मॅडम. आपण बघतोय की सध्याचा जो उन्हाळा आहे 45-46 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, तर तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे पिकं करपून जे आहे कीड रोग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. तर एकंदरीत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावरती याचे विपरीत परिणाम होणार आहे, उत्पादनामध्ये घट होणार आहे.
1: अच्छा सर, साधारण अल्निनोची परिस्थिती बघता आपण सांगितलं की हवामानात पण बदल होणार आहे, जसं तापमान वाढणार आहे सोबतच पावसाचं 10% प्रमाण कमी होणार आहे.
0: बरोबर.
1: तर यावर आपल्याला नेमक्या काय उपाययोजना करता येतील सर? आपल्या शेतकरी बांधवांपुढे हा खूप मोठा प्रश्न असेल.
0: बरोबर आहे मॅडम. कारण की आता पाऊस मुळातच कमी पडणार आहे, सरासरीपेक्षा 10% पाऊस आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर कमी पडणार आहे. मग जे उपलब्ध पाणी आहे पावसाचं जे पडणारं पाणी आहे तर प्रत्येक पावसाचा थेंब जो आहे आपल्याला अडवावा लागणार आहे, त्याला जमिनीमध्ये जिरवावं लागणार आहे. म्हणजे ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो त्याचे उपाय आपल्याला करावे लागणार आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला उताराला आडवी पेरणी करावी लागेल, त्याचबरोबर आडवी मशागत नांगरणी असेल, वखरणी असेल आणि पेरणी असेल, ही उताराला आडवी आपल्याला करायची आहे, जेणेकरून पावसाचं पडणारं पाणी हे वाहून जाणार नाही, त्या ठिकाणी जमिनीमध्ये मुरेल. त्याचबरोबर आपल्याला जे आहे पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे. आपण जे म्हणतो की प्रतिथेंब अधिक पीक, पर ड्रॉप मोर क्रॉप, त्याच्यासाठी आपल्याला ठिबक, तुषार ह्या सिंचन सुविधेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. सोबतच आपल्याला शेततळे शेतकऱ्यांनी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून पावसाचं पाणी त्यामध्ये साठून आपण ज्यावेळेस पिकाला पाण्याची गरज आहे, खरी गरज आहे, त्यावेळेस शेतकरी जे आहे लाईफ सेव्हिंग इरिगेशन देऊन आपल्या उत्पादनामध्ये येणारी घट कमी करतील आणि त्या पिकाला वाचवतील. सोबतच नवीन एक जलतारा प्रकल्प आपण जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विभागाअंतर्गत प्रचार प्रसिद्धी करत आहोत, तर ते जलतारा प्रकल्प सारखे जे आहे त्याच्यामध्ये आपण 5x5x6 फुटाचा खड्डा आपण घेतो, 5 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 6 फूट खोल, आणि हा एकरी आपल्याला 2 खड्डे घ्यायचे आहे, ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचते अशा ठिकाणी ते आपल्याला खड्डे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मग जे आहे आपले जे मोठे बोल्डर आहेत आणि छोटे पावस जे गोलगोटे आहेत ते खाली टाकायचे, एक साधारण 3 फुटापर्यंत, वरच्या 2.5 फुटामध्ये आपण मोठे बोल्डर टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने ते खड्डे आपण भरून घ्यायचे आहे. पावसाचं पडणारे जे पाणी आहे त्या खड्ड्यामध्ये जे मुरून जे आहे तिथलच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. तर हे जलतारासारखे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत. हे झालं पाण्याच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर आपल्याला पिकाची निवड जी आहे, कमी कालावधीत येणारी पिकं जी आहे आणि ज्याला पाणी कमी लागते अशी पिकं आपल्याला घ्यायची आहेत, जसं मग ज्वारी आहे, बाजरी आहे, मूग आहे, आहे, उडीद आहे, आणि वाण सुद्धा तशीच आपल्याला निवडायची आहे ज्याला कमी पाणी लागेल. त्याचबरोबर आपल्याला मातीचं व्यवस्थापन करायचं आहे.

0: उष्णतेच्या सहाय्याने जे अवयव ऑपरेशन होते, बाष्पीभवन होते आणि पाणी उडून जाते, त्यासाठी आपल्याला आच्छादन करायचं आहे. काडी कचरा जो काही शेतातला आहे त्याचा आपण पिकाच्या मुळाभोवती जे आच्छादन केले पाहिजे, जेणेकरून पाण्याचं त्या ठिकाणी संवर्धन होईल, पाण्याची पातळी त्या ठिकाणी टिकून राहील, ओलावा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी ते पिकाला मिळेल आणि उत्पादनामध्ये घट येणार नाही. त्याचबरोबर सेंद्रिय खतंसुद्धा आपण, मग गांडूळ खत असेल, शेणखत असेल, ह्याचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी वापर केला तर त्यामुळे काय होणार आहे की जमिनीची जलधारणा क्षमता वाढणार आहे, जमिनीची सच्छिद्रता वाढणार आहे, हवेचं प्रमाण चांगलं राहणार आहे आणि त्या वाढ चांगली होऊन पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. सोबतच एक मॅडम, ज्यावेळेस पेरणीचा आपण म्हणतो त्यावेळेस आपण जे रुंद वरंबासरी पद्धत आहे, रुंद वरंबासरी म्हणजे बीबीएफ ब्रॉड बेस फरो, ह्याच्यामध्ये काय होते की आपण 1.2 ते 1.5 मीटरची आपण सरी काढतो, त्याची रुंदी 1.5 मीटर राहते आणि गादीवाफा त्या ठिकाणी तयार होतो जवळपास 10 ते 15 सेंटीमीटरचा आणि सरी जी आहे ती 30 ते 45 सेंटीमीटरची सरी तयार होते आणि यावर जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पाऊस समजा कमी झाला किंवा जास्त झाला तरी सुद्धा पिके जी आहे ती तग धरून राहतात आणि उत्पादनामध्ये किमान 15 ते 20% वाढ त्यामध्ये होते. तर बीबीएफ वर पेरणी करायला पाहिजे, पीक बदल केला पाहिजे शेतकऱ्यांनी, आंतरपीक असेल, मिश्र पीक असेल, आपलं मुख्य पीक हातचं गेलं, जसं सोयाबीनमध्ये आपण तूर घेतो किंवा कापसामध्ये तूर घेतो 3:3 किंवा 8:1 म्हणजे 8 ओळी कपाशीच्या 1 ओळ तुरीची किंवा 3 ओळी कपाशीच्या 3 ओळी तुरीच्या किंवा मग मुगाची आपण घेऊ शकतो. तर असे आंतरपीक मिश्रपीक पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे जेणेकरून मुख्य पीक जर हातचं गेलं तर दुसऱ्या पिकापासून त्याचं उत्पादन मिळेल त्याला. आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत जसं प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे त्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी आपली जोखीम कमी करून त्याचा लाभ घेतला पाहिजे.
1: सर, सरते शेवटी ह्या अल्निनोचा जे आपण सांगितलं आपल्या शेतकरी बांधवांना, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या हितावह आपलं शासन काही पाऊल उचलतंय का सर, त्यांच्यासाठी काही योजना म्हणा किंवा त्यांच्या काही मोहिमा अशा काही आहेत का, याविषयी सांगा.
0: नक्कीच मॅडम, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे आहे, जे 2026 अल्निनो वर्ष आहे त्यावर आपल्याला मात करायची आहे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्राचं उत्पादन सुद्धा शेतीचं वाढवायचं आहे. तर त्यासाठी जसं मी पूर्वी बोललो की शेतकऱ्यांनी जे आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे आपल्या पिकाचा विमा उतरून घ्यायचा आहे जेणेकरून त्या माध्यमातून जोखीम कमी होईल आणि त्याचबरोबर जे आहे जसं जलतारा प्रकल्प आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असेल तर जलतारा प्रकल्प राबून जे आहे जे काही पडणारं पावसाचं पाणी आहे त्याला अनुदान सुद्धा आहे तर त्याचा आपल्याला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जलतारा प्रकल्प घेऊन आपल्या शेतामध्ये शोषखड्डे घेऊन पावसाचं पाणी साठवायचं आहे. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत जे आहे जे काही हवामान अनुकूल जे वाहन आहेत म्हणजे जे कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये असे जे काही वेगवेगळे पिकाचे वाहन आहेत त्याचे प्रात्यक्षिक आपण त्या पोकरा 2.0 अंतर्गत देतो शेतकऱ्यांना, त्याचा सुद्धा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर बीबीएफ यंत्र जे आहे आपण यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत जे आहे जे रुंद सरीवरंबा पद्धत आहे आणि जे आपण रेकमेंड करतो शेतकऱ्यांना की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी रुंद वरंबासरी पद्धतीवरचा वापर करायचा आहे पेरणीसाठी तर त्यासाठी जे लागणारं यंत्र आहे बीबीएफ यंत्र ते सुद्धा अनुदानावरती उपलब्ध आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जे आहे शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला अल्निनो पासून जे आहे आपत्कालीन पीक व्यवस्थापन करून जे आहे आपल्याला होणारं नुकसान टाळायचं आहे.
1: अच्छा, तर शेतकरी बांधवांनो अशा कार्यक्रमात आपण अल्निनो आणि त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम याविषयी आपण जाणून घेतलं. तर साधारण अल्निनो काय परिस्थिती निर्माण करू शकतं हे आज आपल्याला निलेश राठोड सरांनी सांगितलं. सर, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या विषयाची खोलवर अशी इत्यंभूत माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीच्या वतीनं मी आपल्याला खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. जाता जाता एकच, शेतकरी बांधवांसाठी आता खरीप हंगाम येणार आहे आणि अल्निनोचं वर्ष आहे तर आपण शेतकऱ्यासाठी सुयश चिंतूया. काळ्या आईची माया खरीपाच्या हंगामाला, बरकत व्हावी धनधान्याची, मिळावा आनंद किसानाला.
1: अरे वा, फारच छान सांगत आपल्या आजच्या या कार्यक्रमाची झाली आहेत सर, त्याबद्दल सुद्धा आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद. मंडळी, आताच आपण अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची ही मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात पुढे प्रसारित करीत आहोत डॉक्टर प्रशांत उंबरकर, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर यांनी दिलेली ही मुलाखत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे रसायन विरहित कीड व्यवस्थापन आणि या संदर्भात महत्वपूर्ण माहिती आपल्याला देतील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
3: सर्वांना नमस्कार.

0: सर, आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की रसायन विरहित कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
1: आता आपण जर ढोबळ मानाने बघितलं तर शेतामध्ये कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. यामुळे निसर्गावर, मित्र कीटकावर आणि मानवावर याचा विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. परंतु जर आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन जर बघितलं तर शेतीमध्ये जे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी ज्या काही पद्धती आपण वापरतो त्या पद्धतीला आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
0: नक्की सर. सर, यानंतर आम्हाला सांगा की रसायन विरहित कीड व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे?
1: आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की या रासायनिक कीटकनाशकामुळे पर्यावरणावर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. तर याचा मुख्य उद्देश असा आहे की पर्यावरणाचा समतोल या रसायनविरहित कीटकनाशकामुळे आपल्याला राखता येतो. त्याच्यासोबतच मानवी आरोग्याला, त्यासोबतच जे मित्र कीटक आहे किंवा आपण निसर्ग म्हणू शकतो, त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता आपण पिकांचे संरक्षण या पद्धतीमुळे त्या ठिकाणी आपण करू शकतो.
0: नक्कीच. सर, रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याही बाबत सांगा.
1: आता आपण जर बघितलं तर अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्या पद्धतीचा वापर करून आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापन करू शकतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मशागतीय पद्धती आपण त्याला म्हणतो. यामध्ये सुरुवातीपासून म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी करणे, जेणेकरून जे त्या किडींचे कोष किंवा सुप्त अवस्था ज्या जमिनीमध्ये असतील तर त्या जमिनीच्या वर येऊन एकतर ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा जे मित्र पक्षी आपण ज्याला म्हणतो ते पक्षी त्यांना टिपून ते नष्ट करू शकतात. त्यासोबतच पिकांची फेरपालट, आता आपण एकाच पिकाची वारंवार लागवड न करता आलटून पालटून जर आपण लागवड केली तर या किडींचं जे जीवनचक्र आहे ते आपण ब्रेक करू शकतो किंवा ते तोडू शकतो. त्याच्यानंतर आपण आंतरपीक पद्धती जर बघितली तर यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येते. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मुख्य पिकांसोबत सापळा पीक, ज्याला आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो, हे जर आपण त्या ठिकाणी लावलं तर त्या ठिकाणी ज्या किडी मुख्य पिकं जे आहे त्याकडे न वळता सापळा पिकांवर ते आकर्षित होतात आणि त्यामुळे जे मुख्य पीक आहे ते आपण त्या ठिकाणी त्या पिकांचं संरक्षण करतो. आता जर उदाहरण जर घेतलं आपण, जर आपण आपल्या शेतामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड केली असेल आणि या टोमॅटोच्या पिकाच्या चारही बाजूला आपण जर का झेंडू याची जर लागवड केली एक दोन ओळी समजा चारही बाजूनं तर त्या ठिकाणी जे हेलिकोर्प आहे म्हणजे जिला आपण हिरवी बोंडअळी म्हणतो किंवा घाटेअळी सुद्धा आपण म्हणतो, तर या किडीची जी मादी आहे ती मादी या पिवळ्या फुलावर एगलिंग करते किंवा अंडी देते. त्याच्यामुळे आपण या मुख्य पिकाचं संरक्षण करू शकतो या सापळा पिकाच्या लागवड केलीमुळे. त्यासोबतच एक महत्वाचं जे आहे की बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पिकांचे अवशेष आपल्या शेतामध्ये तसेच राहतात, तर अशा परिस्थितीमध्ये हे जे कोष आहे किंवा या किडींच्या सुप्त अवस्था आहे या पिकांच्या अवशेषामध्ये राहतात किंवा त्या ठिकाणी तण असेल तर अल्टरनेट होस्ट म्हणून त्या तणावर सुद्धा जगतात. त्याच्यामुळे पिकांचे अवशेष असतील तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणून काढून त्याचं कंपोस्ट करू शकतो किंवा ते नष्ट करू शकतो किंवा त्या तणांचं सुद्धा व्यवस्थापन करू शकतो. नंतर पेरणीची जी वेळ आहे, आता विद्यापीठांना शिफारस केलेली जी वेळ आहे त्याप्रमाणेच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून या किडीचं व्यवस्थापन आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळेत करता येईल. आणि एक महत्वाची जी बाब आहे, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की असंतुलित खतांचा वापर, जर मोठ्या प्रमाणावर जर खतांचा वापर जर झाला तर जसं की आपण उदाहरण घेतलं युरियाचा, तर त्यामुळे पिकांना एक हिरवट रंग जास्त प्रमाणात डार्क हिरवा कलर त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे किडींचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी वाढते. तर अशा पद्धतीमुळे सुद्धा आपण या किडीचं व्यवस्थापन करू शकतो. यानंतर जी नंतरची एक पद्धत म्हणता येईल आपल्याला, यांत्रिक किंवा भौतिक पद्धती. याच्यामध्ये काय की आपल्याला बऱ्याच वेळेस पिकांवर अंडीपुंज दिसतात किंवा अळ्यांचा समूह आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तर ते आपण त्या अंडीपुंज किंवा ज्या समूहाच्या अळ्या आहे ते आपण हाताने तोडून त्या नष्ट करू शकतो. नंतर शेतामध्ये आपण जर पाहिलं तर कामगंध सापळे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो, तर हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं तर सर्वेक्षणासाठी साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये आपण दोन कामगंध सापळे त्या ठिकाणी लावत असतो. पण आपल्याला जर का मोठ्या प्रमाणावर सनियंत्रण करायचं असेल किंवा मास ट्रॅपिंग त्या ठिकाणी करायचं असेल, ते नर पतंग मोठ्या प्रमाणावर पकडायचे असतील, तर एक एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 कामगंध सापळे त्या ठिकाणी आपल्याला लावावं लागतील, जेणेकरून जे काही आपल्या परिसरामध्ये असणारे पिकांवरील असणारे नर पतंग आहे त्या सापळ्यांमध्ये येऊन नष्ट होतील. आता उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याकडे चना लागवड झालेली असेल तर चण्यावर हिरवी बोंडळी किंवा आपण घाटाळी म्हणतो ती या किडीचा प्रादुर्भाव होत असतो, तर अशा किडीसाठी हेलिलिओर असलेला जो कामगंध सापळा आहे तो त्या ठिकाणी आपण लावू शकतो. जर आपल्या शेतामध्ये आपल्याला तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचं व्यवस्थापन करायचं असेल

0: पण स्पोडोलिवर अशा या ट्रॅपमुळे कामगंध सापळ्यांमुळे आपल्या किडींचं व्यवस्थापन आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो. सोबतच जर आपल्या शेतामध्ये जे काही रस शोषण करणारे किंवा सॉफ्ट बॉडीड इन्सेक्ट असतात या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा पिवळे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आपण. जसं की आपण पाहतो की मिरची झालं किंवा इतर जे पिकं झाले की यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस शोषण करणाऱ्या किडीमुळे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो. तर अशा पिकांमध्ये सुद्धा आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे वापरून कीड व्यवस्थापन करू शकतो. सोबतच जर आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर पिकांचं संरक्षण करण्यासाठी जाळी सुद्धा जाळ्याचा किंवा नेटचा वापर त्या ठिकाणी केला जातो. सोबतच आपण जर लाईट ट्रॅपचा जर विचार केला प्रकाश सापळ्यांचा तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं एक विकसित केलेला लाईट ट्रॅप आहे, सोलर लाईट ट्रॅप आहे की जो सोलरच्या ऊर्जेमुळे तो सुरू होतो आणि ऑटोमॅटिकली बंद सुद्धा होतो, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला वेळेनुसार या प्रकाश सापळ्यांना सुरू किंवा बंद त्या ठिकाणी करता येते.
1: सर, यानंतर आम्हाला सांगा कीड व्यवस्थापनाच्या जैविक पद्धती कोणकोणत्या आहेत?
0: आता तुम्ही जर पाहिलं तर जैविक पद्धती ही खूप महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की मित्र कीटक त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॅरासिटॉइड आहे, प्रिडेटर आहे, या ज्या मित्र कीटक आहे यांचं संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये काय असतं की हे जे किडींचे व्यवस्थापन करण्याकरता त्याच्या आपल्या नैसर्गिक शत्रूंचा आपण त्या ठिकाणी वापर करून किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो. आता उदाहरण जर आपण घेतलं तर ट्रॅकोग्रामा जापॉनिकम जे आपला मित्र कीटक आहे, पॅरासिटॉइड आहे, हा धानावरील खोड किडींसाठी त्या ठिकाणी आपण शेतामध्ये वापरत असतो. त्यासोबतच कपाशीवरील जी गुलाबी बोंडअळी आहे त्यासाठी सुद्धा आपण ट्रॅकोग्रामा बॅक्टेरी सारखे मित्र कीटकांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. हे जे ट्रॅकोग्रामा जे आहे हे हानिकारक किडींच्या अंड्यामध्ये अंडी घालून त्या किडीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करतात, जेणेकरून पुढची पिढीच त्या ठिकाणी ती थांबल्या जाते. आणि साधारणतः आपण जर पाहिलं तर अतिशय कमी खर्चामध्ये या किडीचं व्यवस्थापन आपण या जैविक पद्धतीद्वारे करू शकतो. याच्यामध्ये आपण जर मित्र कीटक पाहिले तर त्याच्यामध्ये प्रार्थना कीटक आहे, सिरफिड माशी आहे, मॅलाडा आहे, लेडीबर्ड बीटल किंवा आपण त्याला ढालकिडा म्हणतो. यासोबतच काही पक्षी सुद्धा आहेत की जे पक्षी या किडींच्या अवस्थांना की जसं समजा आपण अळी अवस्था आहे किंवा कोश अवस्था आहे यांना टिपून खातात, हे सुद्धा आपल्यासाठी एक महत्वाची त्या ठिकाणी बाब आहे.
1: सर, यामध्ये जैविक कीटकनाशके कोणकोणती आहेत याबाबत सांगा.
0: आताच आपण बघितलं तर यामध्ये मेटारायझियम आहे, त्याच्यानंतर बिवेरिया बासियाना आहे, व्हर्टिसिलियम आहे, किंवा HNPV सुद्धा आहे, SLNPV आहे, GV आहे, किंवा BT आपण जिला म्हणतो ते सुद्धा आहे. ह्या काही जैविक कीटकनाशके आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रसायनाचा वापर नाही. यामुळे कुठल्याही मित्र कीटकावर किंवा मानवावर किंवा निसर्गावर असा विपरीत परिणाम होत नाही, त्याच्यामुळे याचा वापर करणं अतिशय सेफ आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे.
1: नक्की सर. यानंतर आम्हाला सांगा की वनस्पतीजन्य कीटकनाशके कोणकोणती आहेत?
0: आता जर आपण बघितलं तर जे कीटकनाशक वनस्पतीपासून तयार होतात किंवा आपण करू शकतो त्यांना आपण वनस्पतीजन्य कीटकनाशके आपण म्हणतो. जसं की आपण निंबोळी अर्क ज्या उन्हाळ्यामध्ये आपण आता बघितलं असेल, आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेस या लिंबोळ्या खाली पडलेल्या दिसतात, तर या ज्या मॅच्युअर झालेल्या लिंबोळ्या आहे याचा वापर करून आपण त्या ठिकाणी निंबोळी अर्क तयार करू शकतो. त्यासोबतच महत्वाचं म्हणजे दशपर्णी अर्क, ज्या 10 प्रकारच्या वनस्पती यांचा वापर करून आपण हा दशपर्णी अर्क तयार करून आपण जर आपल्या शेतामधील पिकांवर जर फवारणी केली तर या किडींपासून आपल्या या पिकांचे संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो.
1: सर, सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत जे हा कार्यक्रम ऐकतायत त्यांना आपण काय सल्ला द्याल?
0: तर या प्रसंगी मी शेतकरी बंधूंना एक सल्ला या ठिकाणी देतो. त्यामध्ये एक महत्वाचं जे आहे की सर्वांनी कृपया एक यावर्षी आपण काळजी घेतली की रसायनांचा कमीत कमी वापर शक्यतोवर जर आवश्यकता असेल तरच त्या ठिकाणी करावा, किंवा ज्या काही रसायनविरहित पद्धती आपण आता जी चर्चा केली या पद्धतींचा वापर जर आपण त्या ठिकाणी केला, ज्यामध्ये आपण मेटारायझियम एनासोफिली झालं किंवा बिवेरिया बॅसियना झालं किंवा HNPV झालं, अशा ज्या जैविक कीटकनाशके आहेत किंवा वनस्पतीजन्य जे कीटकनाशके जे घरच्या घरी आपण स्वस्तामध्ये घरच्या घरी करू शकतो, जसं की निंबोळी अर्क झालं किंवा दशपर्णी अर्क झालं, या सोबतच आपण जर पाहिलं तर बाजारामध्ये हे कामगंध सापळे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, याचा सुद्धा वापर आपण जर शेतामध्ये केला तर कुठल्याही प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही, जेणेकरून आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होईल आणि आपल्या निसर्गावर, आरोग्यावर आणि मित्र कीटकावर याचा विपरीत परिणाम होणार. होणार नाही. त्याच्यामुळे या प्रसंगी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण या रसायन विरहित कीड व्यवस्थापन पद्धती

0: जे अवलंब करावा जेणेकरून आपल्याला भरघोस असं उत्पादन मिळेल आणि कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपलं या किडींचं व्यवस्थापन करता येईल. धन्यवाद.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, रसायन विरहित कीड व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयी आपण आताच माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्याकडून, शास्त्रज्ञ कीटकशास्त्र कृषी विज्ञान केंद्र साकोली इथून. सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना इतक्या महत्वपूर्ण विषयी माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
0: आपले सुद्धा आभार आणि सर्व शेतकरी बंधूंचे सुद्धा आभार. धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची रसायन विरहित कीड व्यवस्थापन या विषयावर ही मुलाखत ऐकलीत. या विषयावर त्यांच्याशी बातचीत केलेली होती शंतनू ठेंगडे यांनी. याबरोबरच आजचा आपला कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. श्रोते हो, शेतीमध्ये योग्य माहिती, योग्य नियोजन आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. आजच्या कार्यक्रमातली ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा अशा शेतीविषयक नव्या माहितीसह भेटूयात आपल्याच माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया रुंद बरंबा आणि सरी पेरणी यंत्र याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचं प्रमाणीकरण याविषयी माहिती. याविषयी मनाली तावडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तेव्हा श्रोते हो, मला कांचन सावंतला आता निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका।
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील

0: ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाचवरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच सहा खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिदी जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 चा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराय इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएने म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात

कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी सीबीएसईच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या मूळ गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजीलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे

0: यांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टार्मर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टार्मर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शाह या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शाह यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेत. सादर करत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा.

0: मुलांनी सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या नंदजात छळ आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं आणि म्हणून टाकलं होतं उकरून द्याला
0: लागे येचून आणण्याचे तुला हाल पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पाच साला देणार आम्ही
0: नाही विला झाला नागवा जा पहिले असं तिवाला
1: अरे नागवा मात्र निघून बघा उकरून द्याला जायला
0: सकाळ दिवस दुपार लावला राळ याचा घेऊन आता शंकर पार्वतीला अंतरात काळाला
1: वाईट लागलं होतं वाटेला
0: काले मानवेद बरं का कुठला तरी शरीराला संकट पडलं
1: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला
0: विचारूया.

0: पंक्ष आणलेलं पसा पक्षी घ्याई
1: तुला वहिनीला आले होते तो काय
0: बोलायलांडण भरून आणलं म्हणजे आता काम येईल कुठलं कसलं लावायचं
1: वैगे आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
0: आता असं करायचं शाल सराटा पाणी आणायला लावायचं सर्व बिरका
1: वैगे चांगला
0: अगे हे तीन काम लगेच करायचे पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्यावेळेला
0: सडा सारवण करायचं बरे का नागवान सर्व आणली वस्तू आली ती कालवायला सुरुवात केली रगते

0: भड़क सारा
1: लाईलाई
0: भवतर वागा सारखे असत
1: जस पोटाच्या पाटी मागा लागून गेला
0: कसला न माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझ कुठं हुडको देवाला
0: म्हणून लागते बोलायला तरी तिच्या म्हणा काळ सरत आलता 7.5 वर्षाचे सणी संपले हा दिसात जाणे भाव त्या ठिकाण्याला
1: स्वतः बघा
0: काय केलं
1: आणि सात जण भाव मात्र तू बघा मुंबईच न
0: दादा आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला
1: वैगे गेलं पाहिजे लय ते झालं आपल्याला येऊन ह्या ठिकाण्याला
0: तरी साध्य झाले बैलाने विचार केला मनाला
1: स्वतः
0: पत्ती महाराज आलं आपणाला नाही का ठेवत काही का करावायला म्हणे

0: पट्टी घ्यायला लागायचं आणि गुराच्या पोरात सांगेल लावून द्यायचं
1: म्हणजे शाल गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा त्यावेळेला
0: तर नागवाच त्या भाऊ मेरी का साथी वागा तर घालते तर म्हणजे तोंडाला
1: बाहेरला बाजूला तर येऊन तो
0: उभारायला साधने म्हणे विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला. आता
0: वळताना काय लागतं महाराज बोलायला
1: तर स्वतः त्यावेळेला
0: म्हणलं माझी भन कुठे तेवढी आध्यान
1: वैगी वानकिनीची एकूण एक माझी भन पहिली घेऊन येईन मग मला आरती
0: महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: तर काय झालं यावेळी

0: बाबा गरा गरा फिरुला बनिला पाटला छत्तीगढ़ का दिला
1: आणि स्वतः मात्र बघा
0: हे दादा हा माझा ऐकून तर घे की मला मारा घे झाला
1: तुझा ऐकून घ्यायसारखं काहीच ठरू नाही
0: म्हणून तलवार मारणे कांडक केलं त्या भक्त आपल्या भणीचा
1: जसं कांडक केलेला मात्र तुझे मोठ बनवायला
0: मोठ बांधला गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला
1: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
0: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
1: तर काय परकार नवर घडायला
0: शंकर पार्वती हवा खात होती त्या मानवीत वर्ग
1: आणि
0: तर त्या चालण्याची मोठ अशी पाण्या लाटून बजला जाऊन पडलेली दिसले
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं
1: आणि स्वतः मात्र तू बघा चालल्याने मोठ तू बघा
0: हतरला घुंगडी त्या वेळेला
1: आणि

आताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमात ऐकलत रावासू दादू कोलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या नागवाची कथा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजतात. ऐकूया कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रामदास कामत यांनी गायलेलं, बाळ बर्वे यांनी संगीतबद्ध केलेलं गुरुनाथ शेणव यांचं गीत.